भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 255 दशक 20 समास 9 सूक्ष्म निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। मातीच्या मूर्तीचं पूजन करावं आणि नंतर विसर्जन करावं हे काही मनाला पटत नाही। देव पूजावा आणि टाकावा हे जीवाला प्रशस्त वाटत नाही, याचा अंतर्यामी विचार करावा। देव करतो असं नाही, टाकतो असंही नाही, म्हणून याचा विचार पाहावा। देव नाना शरीर धारण करतो, धरून मागे सोडतो, तर तो देव कसा आहे हे विवेकाने ओळखावं। देव शोधण्यासाठी नाना साधनं निरूपण आहेत हे सगळं आपल्या अंतःकरणाला समजलं पाहिजे। एखादा पदार्थ दिला घेतला जातो त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचा उपदेश योग्य अधिकारी असल्याशिवाय देता येत नाही। सगळ्या लोकांच्या अंतरीचा भाव मला देव प्रत्यक्ष भेटवावा असा असतो, परंतु विवेकाचा उपाय आहे तो वेगळाच आहे। विचार पाहिला तर ते टिकत नाही, त्याला देव असं म्हणवत नाही, परंतु जन लोक ऐकत नाहीत त्याला काय करायचं। थोर लोक मरून जातात, त्यांच्या समाधी स्थापून त्यांची पूजा करतात, तशीच उपासनेची गती आहे। लोकांना मोठा व्यापार करता येत नाही म्हणून शाईचा व्यापार कागदोपत्री केला जातो, त्यामुळे राजसंपदा कशी प्राप्त होईल। म्हणून जितका भोळा भाव तितका अज्ञानाचा स्वभाव। अज्ञानामुळे देवादिदेव कसा पावेल। अज्ञानाला ज्ञान मानू नका, ज्ञानी माणूस अनुमान मानत नाही, म्हणून सिद्धांच्या मार्गाने साधकाने गेलं पाहिजे। माया सोडून मुळापर्यंत जावं तरच समाधान मिळेल, असं न होता इकडे तिकडे गेलं तर वाट चुकेल। मायेचं उल्लंघन करण्यासाठी, देवाच्या प्राप्तीसाठी अथवा अंतरात्म्याला आपली माया ममता सोडण्यासाठी नाना साधनं करावी लागतात। अनुभव घेऊन अध्यात्म श्रवण पंथ धरावा लागतो। असं केलं नाही तर लौकिक गोष्टी देखील चुकामुक होते। खरी आणि खोटी स्थिती ओळखावी। खोट्याच्या वाटेला जाऊ नये, खोट्याची संगत धरू नये, कोणताही खोटा संग्रह करू नये। शेवटी खोटं ते खोटं, ते कणभर देखील खऱ्याची बरोबरी करू शकत नाही। मन हे माईक असल्याने स्वाभाविक त्याची प्रवृत्ती अधोमुख म्हणजे मायानिर्मित दृश्याकडे असते। साधकाने ही प्रवृत्ती बदलून त्याला ब्रह्माभ्यासाला लावलं पाहिजे। अध्यात्म श्रवण करीत जावं म्हणजे सगळं काही मिळतं। नाना प्रकारचे गोंधळ निघून जातात। सुताचा गुंता झाला तर ते आपण उलगडतो, तसं मन मोकळं करायचं आणि हळूहळू मुळाकडे जायचं। 17 दशकात सांगितलेल्या सकळ सर्व तत्वांचं मिश्रण होऊन हे सगळं पिंड ब्रह्मांड झालं आहे। हे पिंड ब्रह्मांड ही नाना शरीररूपी स्थूल विभागाने नटलं आहे। काय आहे ते शरीरातच पाहावं, कसं ते इथेच शोधावं। सूक्ष्म अशा मूळ मायेची 14 नावे सांगितली आहेत, ती समजून घ्यावी। निर्गुण निर्विकारी एक आहे, ते सगळ्यांच्या ठाई व्यापक आहे। देहामध्येही ते निष्कलंक आहे की नाही। मूळ माया ही संकल्परूप आहे, ते अंतःकरणाचं स्वरूप आहे। जडाला चेतवणारं चैतन्यरूप तेही शरीरामध्ये आहे। समान गुण गुणसाम्य हा सूक्ष्म विचार आहे, तो सूक्ष्म विचार जाणतो ते साधूच असतात। त्या सर्वांना प्रणाम। शरीर 2 भागातील भासतं, उजवं आणि डावं अंग असा विचार आहे, तोच पिंडातील अर्धनारी नटेश्वर असं ओळखायचं। त्यालाच प्रकृती पुरुष असं म्हणायचं, शिवशक्ती म्हणून ओळखायचं। षडगुणेश्वर त्या कर्दमालाच म्हणायचं, त्यालाच महत्तत्व म्हणायचं। जिथे त्रिगुणाचं गुणत्व आहे, अर्धमात्रा शुद्ध सत्व आहे, तिला गुणक्षोभिणी म्हणतात। त्रिगुणामुळे शरीर चालतं हा प्रत्यक्ष दिसणारा विचार आहे। हे मूळ मायाच्या कर्दमाचं शरीर आहे असं जाणावं। मन माया आणि जीव हाही स्वभाव दिसतो। त्या 14 नावांचा अभिप्राय पिंडात पाहावा। पिंड म्हणजे शरीर पडल्यानंतर सगळं जातं, परंतु परब्रह्म शाश्वत राहतं। मग ते शाश्वत परब्रह्म मनात दृढ धरावं। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास 9 समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बद्ध आणि मुक्त यातला फरक. बद्ध हे जगाचे असतात, मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संतांची चौकशी करताना त्याची उपासना कोणती, गुरु कोण हे पाहतात, त्याच्या आईबापांची चौकशी करत नाहीत. संतांना देहाची आठवण नसते, ते आपला देहाभिमान मी पण भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त, तो बद्ध. परत लक्षात घ्या, परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त, तो बद्ध. आणि विषयाचं प्रेम कमी होणं म्हणजे मुक्त दशेच्या मार्गाला लागणं. मी भगवंताचा असं म्हटलं की तिथं बद्धपणा संपला. आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतली आहे, म्हणून आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना सर्व इंद्रिय मिळून होणारा देह मी आहे असं म्हणतो. आणि त्यामुळं देहाला जे सुखदुःख होतं ते आपल्याला झालं असं आपण म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असं आपण म्हणत असतो. पण मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र माझा हात दुखावला किंवा माझ्या पोटात दुखतं असं म्हणतोच की नाही. म्हणजे प्रत्येक अवयव माझा म्हणणारा कोणीतरी वेगळा आहे हे खरं. आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकंच आहे. मीपणा हा आपल्यात इतका बांधलेला असतो. आपलं मन विषयाच्या आनंदात रंगतं म्हणून तिथे आपण आपलेपणानं वागतो. परंतु विषय जिथं खोटे तिथं मन रंगूनही ते नाहीसं झालं म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच आहे. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होत असतं. म्हणून आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असं समजून वागावं. आणि हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. भक्तीला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच, आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही. तरी आपण परमेश्वराच्या आहोत असं समजून वागावं. जे जे होईल ते त्याची इच्छा म्हणून झालं असं समजून वागू लागलो म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. याकरता काही तप याग असं काही करावं लागत नाही. संसार सोडून वनातही जावं लागत नाही आणि विशेष आटाटीही करावी लागत नाही. जे घडतं ते मी केलं हा मीपणा टाकून मी देवाचा आहे असं म्हणून आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावं म्हणजे मीपणा सुटत जाईल. हे मी केलं नाही, परमात्म्याच्या इच्छेनं झालं असं मानलं म्हणजे मग मीपणा राहतो कुठं. लक्षात घ्या, ज्याप्रमाणं मनानं मी देहाचं आहे अशी समजूत झाल्यामुळं आपण देहरूप बनलो, त्याचप्रमाणं मनानं मी भगवंताचं आहे असं म्हणत गेल्यानं आपण भगवत रूप बनून जाऊ. जानके जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिक हो नमस्कार, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी विनोबा हे ऍप सुरू केलं, जे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना एका छताखाली आणण्याचं काम करत आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी विनोबाचं काम अतिशय जोरदार सुरू आहे. शिक्षकांनी राबवलेले उपक्रम त्याच्या पोस्ट विनोबा या ऍपवरती शेअर केल्या जातात आणि त्यातूनच पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड दिला जातो. आणि अशाच पुरस्कृत शिक्षकांना आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. याच अनुषंगाने आज माझ्यासोबत आहेत श्रीमती ज्योती अशोक ठाकरे मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंडेगाव इगतपुरी या ठिकाणाहून. त्यांचा नेमका प्रवास कसा सुरू झाला आणि आता त्यांना किती वर्ष पूर्ण झाली आहेत या सगळ्याच बाबतीत आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. मॅडम खूप खूप स्वागत तुमचं.
1: मला ही जी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम आपलं बालपण कुठे गेलं आणि आपण कुठे लहानाच्या मोठं झालं?
1: मी प्रॉपर नाशिकचीच, नाशिक मध्येच माझं बालपण गेलं. काही वर्ष जुन्या नाशिकात होते, नंतर सिडको सारख्या ठिकाणी माझं बालपण गेलं.
0: बरोबर,
1: इथंच माझा जीवन प्रवास चालू झाला आणि आजही मी इथं पायरो होऊन आहे याचा मला अभिमान वाटतो.
0: वा वा, शिक्षिकाच व्हावं असं का वाटलं?
1: शिक्षिका व्हावं ही खरं तर माझ्या आईची इच्छा होती आणि आमच्या घरामध्ये माझे भाऊ सुद्धा वेल एज्युकेटेड आहे, त्यांच्याकडे बघून आईची इच्छा पूर्ण करावीशी वाटली आणि या क्षेत्रात मी आले.
0: बरोबर, किती वर्ष झाली तुम्हाला?
1: मला या क्षेत्रात 20 वर्ष पूर्ण झालेत.
0: बर, पहिलं पोस्टिंग कुठे झालं होतं?
1: माझं पहिली पोस्टिंग संभाजीनगर मध्ये वैजापूर तालुक्यामध्ये पानगव्हाण या शाळेवर झालं होतं. तिथे मी जवळजवळ 8 वर्ष राहिली. त्यानंतर मी जिल्हा बदली करून स्वतःच्या जिल्ह्यात आले. त्यामध्ये मी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बाफनवीर या ठिकाणी 5 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. अवघड क्षेत्रामध्ये मी सेवा केली आहे आणि त्यानंतर 2018 मी मुंडेगाव या ठिकाणी कार्यरत झाले.
0: बर, आणि अजूनही त्याच शाळेवर?
1: हो, अजूनही मी त्याच शाळेवर आहे.
0: बर, कसा होता एक इतर सगळ्या शाळांमधला प्रवास?
1: तसं बघायला गेलं तर मी जिल्ह्याबाहेर आणि स्वतःच्या जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी काम केले. प्रवास अतिशय असा छान होता, कधीतरी खडतरही वाटला कारण सर्व नवीन अनुभव होता जॉईन झाल्यानंतर. कारण माझ्या फॅमिलीमध्ये मी पहिली शिक्षिका असेल मायेरी आणि सासरी दोन्हीकडे, त्याच्यामुळे अनुभव खूप नवीन होता आणि बरंच काही शिकायला मिळालं या 20 वर्षांमध्ये. आणि सर्वात जास्त शिकण्याची संधी मला मुंडेगाव या शाळेतच मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण शाळा 1 ते 8 पर्यंत मोठी आहे, विद्यार्थीपट भरपूर आहे आणि करण्यासारखे उपक्रम या ठिकाणी आहेत. विद्यार्थी जास्त असल्यामुळे मिळणारा प्रतिसाद सुद्धा भरपूर मोठा असतो आणि त्यामुळे इथे काम करताना एक प्रकारचा उत्साह जाणवतो.
0: वा वा वा, किती छान. बरं, मग ह्या शाळेमध्ये तुम्ही म्हटलात की पटसंख्या जास्त आहे, मग तुमच्याकडे कितीवीचा वर्ग होता आतापर्यंत?
1: माझ्याकडे आतापर्यंत 1 ते 5 पर्यंत सर्व मी वर्ग हँडल केले आहेत. सध्या माझ्याकडे 2रीचा वर्ग आहे. मागच्या वर्षी तो पहिलीचाच वर्ग होता, या वर्षी तो 2रीचा कंटिन्यू केला मी. आणि वर्ग कंटिन्यू केल्यानंतर वेगवेगळे अनुभव येतातच आणि त्या अनुभवातून विद्यार्थ्यांकडनंही बरंच काही शिकायला मिळतं.
0: नक्कीच. तर आता सध्या जी मुलं आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला विनोबाचे उपक्रम राबवत असताना काही चॅलेंजेसला फेस करावं लागलं का?
1: हो, चॅलेंजेस तर भरपूर फेस करावे लागले कारण माझ्याकडे 2रीचा वर्ग आहे आणि ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी असतात त्यांना शिक्षणाचा कुठलाही बेस असा नसतो. ते जे काही शिकता शाळेत आल्यानंतर शिकतात, त्यामुळे प्रॉब्लेम भरपूर फेस करावे लागले. परंतु मी जसं म्हटलं की विद्यार्थी संख्या भरपूर आहे आणि नवीन येणारी जी पिढी आहे ती अतिशय उत्साही आणि जोमाने काम करणारी आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना अतिशय छान असा अनुभव आला. त्यांना तयार करताना मात्र एक गोष्ट जाणवली की ते अतिशय हुन्नरी आहेत. या काळातली जी पिढी आहे ती अतिशय हुन्नरी आहे आणि त्यांच्याकडे जी कौशल्य आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचा आपल्याला पुरेपूर वापर कसा करून घेता येईल हे त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं.
0: बरोबर, आणि विनोबाची आणि तुमची ओळख कधी आणि कशी झाली?
1: खरं तर मी विनोबावर 3-4 वर्षापासून कार्यरत आहे. आमच्या शाळेतले एक शिक्षक होते, सुरुवातीला ज्यावेळेस विनोबा ऍप आलं त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या पोस्ट टाकल्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला शिकवलं की कशा प्रकारे विनोबा ऍपवर पोस्ट टाकायच्या आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या वर्गात केलेले कार्याचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून विनोबा ऍपवर शेअर करू लागलो.
0: बरोबर, आणि मग आतापर्यंत किती पोस्ट शेअर केल्या?
1: आतापर्यंत जवळजवळ 70 ते 80 दरम्यान पोस्ट शेअर केलेल्या आहेत विनोबावर.
0: बर, तुम्हाला ज्यावेळेला कळलं की असा हा ऍप आहे आणि याच्यावरती आपल्याला पोस्ट टाकायचे आहेत, तर त्यावेळेला थोडस टेक्निकली टफ वाटलं का?
1: हा, सुरुवातीला थोडस टफ वाटलं, परंतु तंत्रज्ञानाची पहिल्यापासून आवड असल्यामुळे आणि शाळेतले सर्व टेक्निकली काम मीच हँडल करत असल्यामुळे सोपं गेलं, एवढं काही अवघड गेलं नाही.
0: बर, इतर शिक्षकही तिथे पोस्ट शेअर करत असतात आणि मग त्यांच्या पोस्ट बघून कधी वाटलं का की हे उपक्रम आपण पण आपल्या शाळेत राबवू?
1: नक्कीच. म्हणजे फक्त आता जर बघायला गेलं तर छत्तीसगड मध्य प्रदेशासारख्या ठिकाणी विनोबा ऍप काम करते. म्हणजे फक्त आपल्या जिल्ह्यातीलच नाही तर दुसऱ्या जिल्ह्यातील दुसऱ्या राज्यातीलही शिक्षक जे काही नवीन नवीन उपक्रम राबवतात ते बघायला मिळतात आणि ते बघितल्यानंतर आपल्याही वर्गामध्ये आपण तशा पद्धतीचा उपक्रम घ्यावा किंवा त्याच्यामध्ये अजून इनोव्हेटिव्ह काय करता येईल या पद्धतीचा विचार करून त्या प्रकारचे उपक्रम आम्ही आमच्या वर्गात राबवतो.
0: बर, तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या विषयांवरती विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बनवले असतील साधारण काही सांगता येईल?
1: हो, जवळजवळ सर्वच विषय मी हँडल केलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास यासारख्या सगळ्याच विषयांवर मी छोटे छोटे व्हिडिओ तयार करून विनोबा ॲपवर टाकलेले आहेत.
0: बर, आणि त्यामध्ये काही सणवारांबद्दल किंवा काही जयंती पुण्यतिथीबद्दल असे काही वेगळे व्हिडिओज तुम्ही बनवले?
1: हो, नक्कीच बनवले. खरं तर शाळेमध्ये जे काही व्हिडिओ बनवले जातात ते सर्व मीच करते. आमच्या शाळेची व्हॉट्सअपवर, फेसबुकवर लिंक आहे, इंस्टाग्रामवर पण आमचं स्वतःचं पेज आहे. त्याद्वारे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून शाळेचे आणि प्रत्येक कार्यक्रमाचा व्हिडिओ बनवण्याचं कार्य मी स्वतः करते शाळेमध्ये, आणि ते व्हिडिओ शेअर करण्याचं सुद्धा काम मी करत असते. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते इंस्टाग्राम सारखंच बघायला गेलं तर विनोबा ॲप सुद्धा एक सोशल साईट म्हणून मी त्याचा वापर करते. आणि सर्वच पातळीवर मी स्वतःच्या शाळेचे व्हिडिओ शेअर करून प्रसार माध्यमांमध्ये स्वतःच्या शाळेला प्रसिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.
0: वा, क्या बात आहे. आणि शाळेचा परिसर कसा आहे? इगतपुरी तालुक्यातली शाळा आहे त्यामुळे नक्कीच निसर्गरम्य असणार, पण आपण परसबाग वगैरे काही तिथे केली आहे का?
1: हो, परसबाग आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे छोटीशीच परसबाग आहे, परंतु शाळेमध्ये फुल झालं, फळ झालं या प्रकारची छोटीशी परसबाग आम्ही तयार केलेली आहे.
0: बरोबर. आणि आपण दप्तर मुक्त शनिवार कशा पद्धतीने राबवतो?
1: आम्ही दप्तर मुक्त शनिवार म्हटलं तर आम्ही पूर्ण शाळेसाठी एकच उपक्रम दरवेळेस राबवतो. त्याच्यामध्ये हस्तकलेच्या काही वस्तू असतील, नंतर कागद कामाच्या संदर्भातील कागदी मासा बनवणे, फुलं बनवणे, या पद्धतीचे तोरणमाळ बनवणे, या पद्धतीचे उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो. कधी कधी बाल आनंद मेळाव्यासारखे उपक्रमही आम्ही त्याच्यामध्ये जॉईन करतो. अशा बऱ्याच पद्धतीचे विविध प्रकारचे उपक्रम आम्ही दर शनिवारी राबवतो. आणखीन सांगायचं झालं तर दर शनिवारी दोन उपक्रम आमच्या शाळेमध्ये फिक्स असतात. एक म्हणजे गोष्टींचा शनिवार, त्या दिवशी आम्ही मुलांना गोष्टीची पुस्तकं देतो आणि भरपूर पुस्तकं वाचायला लावतो. आणि त्यानंतर आमच्या शाळेमध्ये एक प्रयोगशाळा आहे. आम्ही दर शनिवारी, माझी मुलं छोटी असल्यामुळे दर शनिवारी मी माझ्या मुलांना प्रयोगशाळेत घेऊन जाते आणि तिथले जे काही छोटे छोटे प्रयोग आहे ते विद्यार्थ्यांना करून दाखवते आणि त्यांना स्वतःलाही करायला लावून त्या संधीचा त्यांना पुरेपूर उपयोग करून देते.
0: क्या बात आहे, खूपच छान. बरं, ह्या व्यतिरिक्त एवढ्या वर्षातला, आता 20 वर्ष झाले तुम्हाला शिक्षण सेवा तुम्ही देत आहात, तर यामध्ये नक्कीच खूप अनुभव असे असतील की जे लक्षात राहिले, तर त्यातला काही अविस्मरणीय अनुभव सांगावा असं वाटतं का?
1: आता अविस्मरणीय अनुभव सांगायचा तर आत्ताच होता की आम्हाला ओपन लिंक फाउंडेशन कडून, विनोबा ऍप कडून आम्हाला माननीय कलेक्टर साहेबांच्या हातून जो अवॉर्ड मिळाला तो तर खरंच एक अविस्मरणीय असा क्षण होता. म्हणजे आमच्या सारख्या तळागाळात काम करणाऱ्या शिक्षकांना कामाची संधी मिळते, परंतु त्या कामाचं कौतुक शक्यतो एवढ्या प्रमाणावर होत नाही जेवढ्या प्रमाणात व्हायला हवं, परंतु विनोबा ऍप कडून ते होतंय आणि खरं तर तो एक अविस्मरणीय क्षण आणि अविस्मरणीय अनुभव माझ्या स्मरणात कायम राहील.
0: वा, विनोबा हे ऍप विद्यार्थ्यांसाठी जसं चांगलं आहे तसं शिक्षकांसाठी सुद्धा आहे असं तुम्हाला वाटतं?
1: हो, नक्की शिक्षकांसाठी सुद्धा आहे, कारण आपण आपल्या वर्गात जे काही वेगवेगळे केलेले उपक्रम आहेत ते आपण दुसऱ्यांशी शेअर करू शकतो. दुसऱ्यांचे उपक्रम जे आहेत विविध, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे इनोव्हेटिव्ह असतात, ते सुद्धा आपण बघून त्या पद्धतीचे उपक्रम आपण आपल्या वर्गावर राबवू शकतो. आणि यामध्ये होतं काय, फक्त विद्यार्थ्यांचं कौशल्य पणाला लागत नाही तर शिक्षकांचं कौशल्य सुद्धा पणाला लागतं, कारण तो उपक्रम आपण वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने घेऊ शकतो. आपल्या वर्गातील जे काही विविध प्रकारचे विद्यार्थी आहेत त्या विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळेस एका स्टेजवर आणून तयार करणं हे इतकं सोपं नसतं, तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना तयार करून त्या पद्धतीचे व्हिडिओ तयार करून ते तयार करताना विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून दोघांचाही कस पणाला लागतो. आणि नक्कीच या विनोबा ऍपच्या माध्यमातून एक शिक्षक म्हणून मी अजून अधिकाधिक प्रोग्रेस होते असं मला वाटतं.
0: किती छान. बरं, आता विद्यार्थ्यांमध्ये जे काही विनोबामुळे बदल घडतात, प्रगती होतीये, हे बघून पालकांचा दृष्टिकोन काही बदललेला?
1: हो, नक्कीच. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की जे व्हिडिओ मी तयार करून विनोबावर टाकते ते मी माझ्या स्टेटसला सुद्धा ठेवते. आणि याचा फायदा मला असा झाला की पालकांना आता ओढ लागली की माझ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ कधी मॅडमच्या स्टेटसला येईल आणि तो सगळ्या गावकऱ्यांना बघायला मिळेल. यामुळे शिक्षक तर प्रयत्न करत आहे, परंतु पालक या नात्याने पालक सुद्धा आता विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये सक्रिय झाले आहे आणि ते स्वतःहून ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे लक्ष देत आहे आणि कशा पद्धतीने आपल्या मुलाचं कौशल्य वाढवतो, त्याची प्रोग्रेस होईल याकडे स्वतःहून लक्ष देत आहे. आणि हा फायदा खरं तर वाखाण्याजोगा आहे. याच्या आधी परिस्थिती कशी होती की ग्रामीण भागामध्ये दिवसभर कष्टकरी लोक राहतात, कष्टाची कामं करतात, संध्याकाळी आल्यावर त्यांना आराम करावासा वाटतो, परंतु सध्या आता टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आता विद्यार्थ्यांची जी आई आहे, मम्मी आहे, त्या काय करताय की इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया फेस करताय आणि मग आता त्यांना त्या टेक्नॉलॉजीचं ज्ञान झाल्यामुळे त्यांनाही असं वाटतं की कधी माझ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ मॅडमच्या स्टेटसवर येईल, कधी मी बघेल, कधी माझे गावकरी बघतील आणि मला अभिमान वाटेल. या दृष्टीने आता पालकही विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये सक्रिय होताना दिसत आहेत.
0: वा वा, किती छान. बरं, एकूणच विनोबा वापरल्यामुळे काय फायदा झाला असं तुम्हाला वाटतं?
1: विनोबा वापरल्यामुळे माझं स्वतःचं कौशल्य तर वाढलंच आहे मॅडम, विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढले. जसं मी आता म्हटले की पालक सुद्धा आता सक्रिय होताना दिसते, आणि याचे श्रेय द्यायचं झालं तर खरंच विनोबाला द्यावे लागेल, कारण आमच्यामध्ये पण एवढं कौशल्य होतं हे विनोबा जॉईन केल्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही पण या पद्धतीने जाऊ शकतो. आणि दुसऱ्यांच्या अनुभवातूनही विनोबा ऍप थ्रू आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं, आणि त्या पद्धतीचे उपक्रम त्या पद्धतीचं कौशल्य आम्हाला हस्तगत करता आलं. यासाठी खरं तर विनोबाचे आणि ओपन लिंक फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद.
0: वा वा वा, खूपच छान. तर जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना काही सल्ला द्यावासा वाटतो का विनोबा ऍप वापरण्याविषयी?
1: हो नक्कीच, मला वाटतं की जेवढे काही शिक्षक आहेत जे आता विनोबावर ऍक्टिव्ह नाहीत, त्यांनी सुद्धा या संधीचा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या शाळेसाठी, आपल्या वर्गासाठी आणि किंबहुना स्वतःसाठी सुद्धा त्यांनी विनोबा ऍप जॉईन करून त्यावर आपलं जे कौशल्य आहे, विद्यार्थ्यांचं कौशल्य, ते दाखवायला काही हरकत नाही, कारण यातून मिळणार तर फायदाच आहे, तोटा असा काही होणार नाही. आणि त्यामुळे माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा लवकरात लवकर विनोबा ऍप जॉईन व्हावं, आणि आपल्या वर्गातील जे काही इनोव्हेटिव्ह उपक्रम आहेत ते शेअर करावे, आणि स्वतःसाठी व्यासपीठ तर उपलब्ध करावंच, परंतु दुसऱ्यांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा द्यावी असं मला मनापासून वाटतं.
0: वा खूप छान. पुरस्कार किती मिळाले आतापर्यंत?
1: मला आतापर्यंत तालुक्याला गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते दोनदा मिळाले, आणि जिल्ह्याला मान्य कलेक्टर साहेबांच्या हातून एकदा मिळालेलं आहे.
0: बर, आणि मग त्यावेळेला शैक्षणिक साहित्य मिळालं असेल तुम्हाला?
1: हो, शैक्षणिक साहित्य मिळालं, भरपूर साहित्य मिळालं मॅडम. याच्या आधी कसं होतं की ज्यावेळेस मी विनोबाचा स्पेलिंग बीचा उपक्रम हातात घेतला, त्यावेळेस मी स्वतः माझ्या खर्चाने विद्यार्थ्यांसाठी बक्षिसं आणायचे आणि ते विद्यार्थ्यांना वाटायचं, कारण 5-6 मुलं सुरुवातीला लहान वर्ग असल्यामुळे 5-6 मुलं सुरुवातीला स्पेलिंग बी मध्ये सहभागी झाले, परंतु मला माझा असा मानस होता की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी विद्यार्थ्यांना प्रबलन देण्यासाठी मी स्वतःच्या खर्चाने विद्यार्थ्यांना बक्षिसं द्यायचे. परंतु ज्यावेळेस मला तालुक्याचं मिळालं आणि त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारचं साहित्य मला मिळालं की आता मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांना प्रलोभन देऊन स्पेलिंग बी झालं, महावाचन झालं, यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊ शकले.
0: वा खूपच छान. आणि तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान आम्हाला माहिती सांगितली, तुमच्याविषयी सांगितलं आणि मनमोकळ्या आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती ज्योती अशोक ठाकरे यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंढेगाव इगतपुरी या ठिकाणाहून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

मंडळी नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं गीत प्रतिमेच्या आजच्या या शोमध्ये संगीतमय स्वागत. आणि या स्वागतानंतर लगेच एक प्रश्न तुम्हाला, एक क्विज आणि तीन गाणी. पहिलं गाणं म्हणजे आत्ता तुम्ही ऐकलेलं सुन सुन सुन रे बलम, दुसरं मेरे पिया गए रंगून आणि तिसरं जलते हैं जिसके लिए. तर या तीन गाण्यात एक कॉमन गोष्ट कोणती आहे बरं? करेक्ट, कॉमन गोष्ट आहे टेलिफोन. मित्रांनो, हा टेलिफोन माणसं वापरतात कशासाठी? हा तर तुम्ही म्हणाल बोलण्यासाठी. बरोबर, बोलण्यासाठी वापरतात आणि संदेश देण्यासाठी, संदेश घेण्यासाठी, थोडक्यात कम्युनिकेशन करण्यासाठी, संभाषण करण्यासाठी. चला तर सुरू करूया. आप कहिए मैं सुनता हूँ, या फिर मैं कहता हूँ आप सुनिए. ओके, तो कहिए सुनिए.

माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या मित्रांनो? तर रोटी, कपडा आणि मकान. पण या यादीमध्ये टेलिफोनची आणि नंतर मोबाईलची भर पडली. कारण या आधुनिक युगात संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशन नुसतं आवश्यकच नाही आहे, तर ते जीवनावश्यक होऊन बसलंय. कल्पना करा, तुमचा मोबाईल एक तासभर तुमच्यापासून दूर गेलाय, किंवा तुम्ही मोबाईलपासून दूर गेलाय. अस्वस्थ वाटतंय ना? तर ते जाऊ द्या. या क्षणाला मी रामचंद्र कुलकर्णी रेडिओ विश्वासवरून तुमच्याशी बोलतोय ना, तेही कम्युनिकेशनच आहे मित्रांनो, तोही संवादच आहे. दिलखुलास गप्पा आणि गाणी, हा सगळा संवाद मोकळा ढाकळा असतो. पहा हां, समजा मी म्हटलं मुझे कुछ कहना है, तर लगेच समोरचा म्हणतो मुझे भी कुछ कहना है, आणि मग सुरू होते ही प्रेमाची तू तू मैं मैं.

माणसाकडं संदेशासाठी आधी काय होतं मित्रांनो? हां, भाषा नंतर आली, पण त्याही आधी होतं फक्त आवाज, ध्वनी, हातवारे, देहबोली. असं करत करत माणूस लिहायला वाचायला शिकला, तो प्रेमपत्रही लिहायला लागला. आता प्रेमपत्र तर लिहिलं, पण ते पाठवायचं कसं? पण थांबेल तर तो माणूस कसला, म्हणून तो थांबला नाही. त्यानं पक्षांना या कामाला लावलं, प्रेमदूत बनवलं, कबुतराच्या पायाला लव्ह लेटर बांधून त्याला उडवलं. थांबा, तुम्हाला आता वाटेल की कबूतर जा जा असं काही गाणं लागेल म्हणून. नाही, मग कुठलं गाणं? मंडळी ऐका, ही मराठमोळी प्रेमिका काय गाते आपल्यासाठी. पाखराजा दूरदेशी.

पुढं तर आणखीन प्रगती झाली. पत्र प्रेमिकांना नीट मिळतायत म्हटल्यावर त्यातून प्रेमिक फुलं पाठवू लागले. आता पत्र म्हणजे अर्धी भेट, नाही का? पण गाणी मात्र पूर्ण गाऊ लागली मंडळी. फूल तुम्हें भेजा है खत में, क्या बात है. ऐकूया हे पूर्ण गाणं.

एवढं सगळं झालं तरी मंडळी एक बेसिक म्हणजे मूलभूत असा प्रश्न उरतोच. पुलं म्हणत, मी भूतालाही घाबरत नाही, एवढा या मूलभूत या शब्दाला घाबरतो. खरंय. तर आपला मूलभूत प्रश्न असा की हे संदेश, भाषा, हावभाव, शब्द यांची गरजच का पडावी या सगळ्यांसाठी? ज्ञानेश्वरांच्या आवीप्रमाणे हृदय हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. पहा, अत्यंतिक तळमळ असेल ना तर भावना आपोआप पोचतात, शब्दांची गरजच उरत नाही. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले.

मित्रांनो, आपण संदेश संवादाच्या खूप गोष्टी करतो, पण प्रेम जेव्हा भक्ती होतं ना, इबादत होतं, तेव्हा शब्द तोकडे पडतात, नवे त्यांची गरजच राहत नाही. पहा, आधी आय लव यू, यू लव मी वगैरे गाणारे प्रेमिक पुढं मग तोंडावर बोट ठेवतात आणि हळूच सांगतात, कुछ ना कहो, कुछ भी ना कहो.

कधी कधी या संवादाची संभाषणाची सुद्धा एक गंमत असते बरं का. जे बोलायचं ते सोडून बाकी सगळं बोलतात माणसं, म्हणजे सांगतात काही लपवितात काही. आता पहा ना, एकीकडे हसायचं आणि दुसरीकडे डोळ्यातलं पाणी लपवायचं, हे कसलं संभाषण. ही तर लपवा लपवी. तुम इतना जो मुस्कुरा रही हो, क्या गम है जिसको छुपा रही हो.

अरे अरे, तुम्ही तर एकदम गंभीर आणि सिरियस वगैरे झालात मित्रांनो. पहा, बात निकलेगी तर दूर तलक जाएगी, पण मूळ बात काय होती बरं? येस, संदेश, कम्युनिकेशन, संवाद. तर याच संदेश दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. रेडिओ विश्वास अँड मी रामचंद्र कुलकर्णी या निमित्तानं तुम्हा सर्वांना देतोय एक गोड संदेश. बस मीठा मीठा बोलो.

बरे तर मंडळी, आज थांबूया इथंच. पण त्याआधी एक म्हणजे, या कम्युनिकेशन आणि संवादात कितीही क्रांती झाली ना, म्हणजे 3G 4G 5G अगदी 10G जरी आलं तरी संवाद मात्र काय आणि कसा होतो हे महत्त्वाचं आहेच. ऑल इज गुड विच एंड्स इन गुड, असं जे म्हणतात ना ते अक्षरशः खरं आहे. प्रेम, विश्वास आणि आदर हे असलं की मग आपली प्रेमाची कहाणी सफळ होते, संपूर्ण होते. चला तर तुम्हीही अशीच बात करा आणि पहा, बात कुछ बन ही गई, बात कुछ बन ही गई.

0: रसिकहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. दोन परदेशी भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि कुठल्याही वयोगटात शिकण्याची संधी आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिली असे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनचे शैलेश लेले सर आणि त्यांचे इतर सहकारी यांच्याशी आपण गप्पा मारत असतो. त्यासोबतच ह्या लँग्वेज शिकलेल्या विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारत असतो आणि यामध्ये कार्यरत असलेल्या विविध शाळांमधल्या शिक्षकांशी देखील आपण संवाद साधत असतो. जर्मन आणि फ्रेंच भाषा ही अत्यल्प दरामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही वयोगटातली व्यक्ती शिकू शकते आणि त्यानिमित्ताने या भाषा शिकलेल्यांशी आपण संवाद साधतो आहोत. त्याच संदर्भात आज माझ्यासोबत आहेत सार्थक गोरख थिटमे आणि प्रतीक्षा गोरख थिटमे. हे अहिल्यानगरच्या चंदनेश्वर माध्यमिक विद्यालय चंदनापुरी इथून जोडले गेलेले आहेत. तर या दोघाही बहीण भावांचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सार्थक आणि प्रतीक्षा, तुम्हा दोघांचं अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: तर मी थिटमे सार्थक गोरक्ष बोलतोय. तर माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. मी चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी इयत्ता 8वी A मध्ये शिकतो. सर्वप्रथम मी फ्लोआचे आभार मानतो ज्यांनी मला परकीय भाषा शिकण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि ज्या विद्यालयाने मला ही शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली मी त्यांचेही आभार मानतो. आज या स्पर्धेच्या युगामध्ये निवळ मातृभाषेमध्ये शिक्षण घेऊन उपयोग नाही तर या IT युगामध्ये जगातील विविध भाषा सुद्धा आपणास आल्या पाहिजेत. शिक्षण क्षेत्र फक्त मातृभाषेपुरतेच मर्यादित न राहता तर जागतिक भाषेचे सुद्धा समावेश झाली पाहिजे. तर असे माझ्या वडिलांचे धोरण होते. त्यांनी मला या भाषांमध्ये सहभागी करण्यासाठी परवानगी दिली. त्याच्यानंतर मी पहिले सहभागी झालो. मग मला याच्याबद्दल थोडी माहिती मिळायला लागली आणि आज मी जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या जगात दुसरं आलेलो आहे याचा मला अभिमान आहे. मी मनावर घेतले तर या जगात काही अशक्य नाही. मला सुद्धा सुरुवातीला असेच वाटत होते मला जर्मन आणि फ्रेंच भाषा येईल की नाही, परंतु प्रयत्नाने वाळूचे कण रगडता तेलही गळे या म्हणीप्रमाणे मी कसून प्रयत्न करून मी त्यामध्ये यशस्वी झालो आहे. तेव्हा मी आपणा सर्वांनाही असे आवाहन करेन की तुम्ही सुद्धा या भाषा अवगत असल्या पाहिजे. यासाठी शाळेने सुद्धा आपल्या सर्व सोयी शाळेत उपलब्ध करून दिल्या पाहिजे आहेत. त्यांची सर्वांचा फायदा करून घ्यावा या माझ्या यशामध्ये फ्लोए एज्युकेशन, माझी शाळा, माझा परिवार, ज्ञात अज्ञानांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच सार्थक, तुझं खूप खूप अभिनंदन. तू जगामध्ये दुसरा आलेला आहेस तर मला थोडंसं त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तू कितवी लेवल कम्प्लीट केली आणि जेव्हा तुला कळलं की अशा पद्धतीची परकीय भाषा शिकायला मिळतीये तेव्हा तुला नेमकं काय वाटलं होतं?
1: तर मला पहिल्यांदा म्हणजे हा उपक्रम असा आगळा वेगळा वाटला होता, पण नंतर मी त्याच्याबद्दल थोडी युट्यूब किंवा गुगलवर जेव्हा माहिती सर्च केली तेव्हा त्याच्यावर म्हणजे बरेच कमीत कमी 14-15 हजार लोकांनी रेटिंग दिलेली होती. ती रेटिंग 5 स्टार होती. तर ते पाहून मी या उपक्रमात सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर मी ही भाषा शिकाय सुरुवात केली. त्याच्यानंतर आता माझी जर्मन Level 3 आणि फ्रेंच Level 2 कम्प्लीट झालेली आहे. आता मी जर्मन Level 4 आणि फ्रेंच Level 3 साठी रजिस्ट्रेशन करीत आहोत.
0: वा, क्या बात आहे. बरं, ही भाषा शिकत असताना तुला काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी आल्यात, पण त्या फ्लोआच्या वेबसाईटवर किंवा ऍपवर त्यांचे AI असिस्ट आणि त्यांचे लेक्चर सुद्धा आहेत. त्याच्यावर माझ्या अडचणी सोडून घेतल्या.
0: बरोबर. एकदम दोन भाषा शिकायचं म्हटल्यावरती तुला असं थोडंसं टेन्शन आलं होतं का?
1: नाही, कारण आता या म्हणीप्रमाणे प्रयत्नाने वाळूचे कण रगडता तेलही गळे या म्हणीप्रमाणे प्रयत्न केला आणि ते सोपं गेलं.
0: बर, तुला असं कधी वाटलं होतं का की तुझा नंबर येईल किंवा तू पहिला येशील, दुसरा येशील, जगात दुसरा येशील, असं कधी वाटलं होतं का?
1: मला तर असं कधीच वाटलं नव्हतं. मी फक्त ही भाषा शिकण्यासाठी म्हणजे मला एक असं आगळा वेगळा उपक्रम वाटला त्याच्यामुळे मला बाहेरच्या देशात जॉब करण्याची संधी मिळेल त्याच्यामुळे मी ही भाषा घेतली. पण मग म्हणजे आता जेव्हा माझ्या मागच्या वर्षी जिल्ह्यात प्रथम आणि देशात दुसरा आलो तो जर्मन Level 2 मध्ये आणि या वेळेसही मी प्रथम आहे. तर मला म्हणजे तुम्हाला सर्वांना हे सांगायला आवडेल की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि ही भाषा खूप सोपी आहे. तर आता म्हणजे जे त्यांचा जो कोर्स राहतो तो झाल्यानंतर तेही आपल्याला जॉब ऑफर करतात दुसऱ्या देशामध्ये.
0: अरे वा, क्या बात आहे. बर, आणि ही सगळी माहिती तुला कशी मिळाली?
1: तर म्हणजे आमच्या शाळेत कांबळे सर, पुणेकर सर आणि कानवडे सर या फ्लोचे कोऑर्डिनर आहेत. आणि त्याच्यानंतर खेमनर सरांनी आम्हाला पहिल्यांदा माहिती दिली आणि ते सोनवणे सर आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला शाळेत येऊन आमच्याशी मुलाखत केली, माहिती दिली.
0: अच्छा,
1: मग त्याच्यानंतर मला या भाषेबद्दल कळालं.
0: बर, आणि तू साधारण ह्या भाषेचा सराव किती वेळ करत होता दिवसभरात?
1: मी दिवसभरात रात्री 9 ते 10 आणि सकाळी 5 ते 6.
0: बापरे. बर, आणि मग हा अभ्यास करत असताना तुझं कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं का?
1: नाही, कारण आता 8वी शिष्यवृत्ती आणि 5वी शिष्यवृत्तीला मी बसलेलो होतो, त्याच्यामुळे अभ्यास करायची आम्हाला सातत्य लागलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यात सुद्धा अभ्यास करताना कधी दुर्लक्ष झालं नाही.
0: वा वा, किती छान. आणि ज्यावेळेला तुझा क्रमांक आला, तू जगात दुसरा आला आणि देशात पण दुसरा आला, मग त्यावेळेला शाळेमधून किंवा शिक्षकांकडून तुझं कसं कौतुक झालं आणि मित्रमैत्रिणींना तुझं कसं कौतुक वाटलं?
1: तर म्हणजे साधारणतः जे मित्र होते ते म्हणत होते की आपण एक केक कापू हे करू, पण मी म्हणलो आता नाही, जर मी दुसऱ्या देशात जॉबला गेलो तर आपण सेलिब्रेशन करू. सरांनी शाळेत आमचं शॉल ते देऊन सत्कार केलेला आहे.
0: बरोबर.
1: आणि मेडल पण दिले, मेडल ट्रॉफी.
0: अरे वा. बरं, ह्या परीक्षेला तू ऍडमिशन घेतलंय किंवा तुला घ्यायचंय हे जेव्हा तू घरी सांगितलं तेव्हा घरच्यांनी तुला पाठिंबा दिला की कशाला शिकतो, काय काय गरज आहे असं म्हटलं, काय त्यांनी तुला रिस्पॉन्स दिला होता?
1: नाही, आता म्हणजे माझे पालक आहे ते सुशिक्षित आहे, तर माझे पप्पा याच विद्यालयात शिकलेले, ते 12वीत प्रथम आहे आणि 10वीत पण प्रथम आहे, तर त्यांना या सर्वांचा अनुभव आहे म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिला, घरच्यांनी सुद्धा पाठिंबा दिला.
0: वा वा वा. मग घरच्यांनी कसं सेलिब्रेशन केलं, तुला काही गिफ्ट दिलं, काय झालं?
1: तर म्हणजे आम्ही त्या रात्री हॉटेलला जेवण करायला गेलतो.
0: अरे वा वा वा. बरं, मग पेपरला बातमी वगैरे आली होती का तुझी?
1: तर पेपरला नव्हती आली, पण मग जे आता आपण गुगल वर जातो ना, तर तिथं फ्लॉचे 2026 किंवा 2025 चे रिझल्ट सर्च केले ना, तर मग तिथं माझा फोटो परत अजून जे माझे मित्र आहे मैत्रिणी त्यांचे सुद्धा ज्यांचे नंबर आले त्यांचे फोटो तिथं उपलब्ध आहे.
0: वा वा वा. मग आपलं स्वतःच असं फोटो बघून, असं होणार कौतुक बघून तुला नेमकं काय वाटतं?
1: तर मला वाटतं समजा जर या फ्लो आणि अजून भाषांचा सहभाग केला ऍप मध्ये तर मला अजून छान वाटेल नवीन नवीन भाषा शिकायला.
0: वा, आतापर्यंत झालेल्या मुलाखतींमध्ये पहिल्यांदा आणि इतक्या छोट्या मुलांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, खरंच खूप छान वाटतंय. मुद्दा उपस्थित करण्यापेक्षा मी म्हणेन की तुझ्याकडून एक खूप छान सजेशन आलं तर आपण नक्कीच ते आयोजकांपर्यंत पोहोचवूया की ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही वेगळ्या भाषा असतील तर त्या आम्हाला शिकायला आवडतील. हे जे काही तुझं म्हणणं आहे हे आपण नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवूया. आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याकडून हे सगळं ऐकत असताना. इतक्या कमी वयामध्ये तू इतकी छान उंची गाठलेली आहेस आणि तरीही तुला अजून नवीन नवीन शिकायची इच्छा आहे हे ऐकून खरंच खूप कौतुक वाटलं. आता पुढच्या 2 वर्षात तुझी 10वी सुद्धा आहे, तर नक्कीच पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि ह्या ज्या काही तू भाषा शिकल्या आहेस किंवा शिकतो आहेस त्याचा भविष्यात तुला छान उपयोग व्हावा अशाच सदिच्छा देते. आणि धन्यवाद तू आज आमच्याशी जोडला गेलास, आमच्याशी गप्पा मारल्या त्यासाठी.
1: तर मॅडम, मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे आमच्या शाळेकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून तुमचे आभार मानतो.
0: धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण गप्पा मारणार आहोत प्रतीक्षाशी, तर प्रतीक्षा तुझं देखील खूप खूप स्वागत आहे.
2: थँक्यू.
0: तर तू 10वीला आहेस बरोबर?
2: हो.
0: हा, आता तुझ्या विषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. तुला FLOA बद्दल कधी कळलं आणि अशा काही भाषा शिकाव्या असं तुला का वाटलं?
2: काल आता कॉम्पिटिशन खूप वाढलंय, सगळे जण म्हणजे MPSC UPSC JEE नीट करतायत, मग आणि AI चा पण जमाना आलाय आता सध्या. मग म्हटलं दुसऱ्या देशातल्या कंपन्या आता भारतात पण आल्या आणि तिथे जॉब साठी जायचं म्हटल्यावर मग वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात त्यांच्या, त्यामुळे मला असं वाटलं का मग आपण पण शिकाव्यात या भाषा. आणि याची माहिती मला 9वीला झाली. मी 9वीला असतात ते फ्लोचे सर आले होते आणि आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी पण सांगितलं त्याबद्दल.
0: बर, अच्छा, मग तू कुठली भाषा निवडली?
2: जर्मन आणि फ्रेंच दोन्ही पण.
0: अच्छा, दोन्ही पण. आणि दोन्ही मध्ये किती लेवल कम्प्लीट झाले तुझ्या आतापर्यंत?
2: माझ्या जर्मनच्या 2 झाल्याय आणि फ्रेंचची 1 झाली.
0: बर, तुला 2 पैकी कुठली भाषा जास्त सोपी वाटली?
2: जर्मन थोडी थोडी आपल्याच म्हणजे इंग्लिश सारखीच आहे, आणि फ्रेंड जरा वेगळी आहे.
0: बर, आणि मग किती मार्क होते तुला दोन्ही परीक्षांना?
2: आता जर्मन लेवल 2 ला मला 45 होते आणि यात माझा डिस्ट्रिक्ट रँक 1 आहे आणि नॅशनल रँक 2 आहे. आणि फ्रेंच मध्ये पण मला 49 मार्क्स आहे, त्याच्यात माझा डिस्ट्रिक्ट रँक 1 आहे आणि नॅशनल रँक 2 आहे.
0: क्या बात है, खूपच छान. आणि गेल्या 2 वर्षापासून तू ह्या लेवल कंप्लीट करते आहेस, मग तू
2: हो.
0: कसा अभ्यास करते आणि कशा पद्धतीने ऑनलाइन सेशन्स घेतेस त्याबद्दल काय सांगशील?
2: मी आधी माझा अभ्यास पूर्ण करते रेगुलर आणि त्यानंतर मग रोज थोडा थोडा वेळ काढून याचा अभ्यास करते, लेक्चर बघते. मग त्याच्यावरचे तिथं प्रश्न पेढी म्हणजे क्वेश्चन बँक आहे त्यातले प्रश्न बघते आणि मग त्याचा रोज सराव करते.
0: आणि काही अडचणी असतील तर त्या कशा सॉल्व्ह होतात?
2: त्यात लेक्चर्स आहे, ते लेक्चर्स बघितल्यावर
0: मग त्याच्या काही पॉइंट्स काढून ठेवते, नोट्स काढते, असे काही करतेस?
2: हो नोट्स काढते.
0: मग तू कधी असं ट्राय केलंय का की आपलं मराठीतलं एखादं वाक्य फ्रेंच मध्ये किंवा जर्मन मध्ये बोलायचा प्रयत्न केला, असं कधी काही केलं का?
2: हा केलेला आहे.
0: तुला काही आता आम्हाला बोलून दाखवायला आवडेल का?
2: सुप्रभात ला गुटन मॉर्गेन बोलतात जर्मन मध्ये. हॅलो ला हॅलो.
0: तू स्वतःबद्दल सांगताना कसं सांगशील?
2: फ्रेंच मध्ये सांगू का?
0: हो चालेल ना.
2: जे मापेल प्रतीक्षा गोरक्ष थिट मे आओ चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी. माय मेर नेम इज शोभा, माय फेर नेम इज गोरक्ष, माय आजा नेम इज जालिंदर श्रीकृष्ण मच्छिंद्र, माय आस्क नेम इज संकेत सार्थक शिवांश सात्विक.
0: छान, मस्त वाटलं, वेगळंच काहीतरी वाटलं ऐकत असताना.
2: फ्रेंच भाषा जरा वेगळी आहे, जर्मन जरा जरा इंग्लिश भाषेसारखीच आहे.
0: अच्छा, तू ही भाषा शिकत असताना घरच्यांना कधी काही असे भाषा बोलून दाखवली, मग कधी काही गंमत घडली का याच्यातून?
2: हा मी घरच्यांना पण कधी कधी बोलून दाखवली, शाळेत पण शिक्षकांना बोलून दाखवली. याला बाय बायला चूज बोलतात त्यावरून सगळे खूप हसत होते.
0: आणि तुला का काय वाटतं म्हणजे ही भाषा शिकल्याचा तुला पुढे काय फायदा होऊ शकतो?
2: आता दुसऱ्या देशात काम जॉब साठी गेल्यानंतर तिथं मला बोलायला ह्या भाषा बोलायला सोप्या जातील. आणि हा कोर्स जर आपण नंतर करायला गेलो दुसरीकडे कुठं तर त्याच्यासाठी खूप फी लागते, तर कमीत कमी फी मध्ये चांगलं म्हणजे चांगली भाषा शिकता येते.
0: अच्छा,
2: चांगल्या पद्धतीने शिकता येते. तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.
1: तर म्हणजे माझ्याकडून सांगायचं राहून गेलं की जे फ्लो आहे ज्या मुलांकडे कोर्स करण्यासाठी पैसेच नाहीये तर मग त्यांच्या

0: गोरक्ष.
1: ओके
0: आता मॅडम जे फ्रेंच आणि जर्मन आहे तर त्याच्यामध्ये थोडं थोडं सारखंच आहे. आईला आपण मेर म्हणतो तर ते जर्मन आणि फ्रेंच मध्ये सारखंच म्हणत्या. आणि आपण जे फ्रेंच म्हणजे वडिलांना पेर म्हणतो तर मग आपण ते सुद्धा सारखंच म्हणतो आणि नाव घेताना सुद्धा सारखंच राहतं.
1: अच्छा, क्या बात आहे, खूपच छान. तुझ्या कमी वयात सुद्धा तुला इतकी छान समज आहे हे बघून खरंच खूप छान वाटलं. भविष्यात तुला काय बनण्याची इच्छा आहे किंवा काय व्हायचंय तुला?
0: मला IAS व्हायचंय, मला UPSC द्यायची आहे. पण म्हटलं का या भाषांचा कोर्स पण करावा बघ. नाही म्हणजे जर संधी भेटली जर दुसऱ्या देशात जाऊन जॉब करण्याची तर हे पण करता येईल.
1: क्या बात आहे, वा खूपच छान. तुला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू लवकरात लवकर एक छान ऑफिसर व्हावीस अशा सदिच्छा देते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू, तुम्ही मला बोलून दिलं त्याबद्दल थँक्यू.
1: धन्यवाद.
0: या ठिकाणी माझे पालक गोरक्ष थेट मी आलेले आहेत, त्यांचा थोडा प्रतिसाद घ्या.
1: बर, नमस्कार सर.
2: नमस्कार, बोला.
1: तुमचे दोन्ही मुलं फॉरेन लँग्वेज शिकण्यामध्ये इतके छान प्रगती करतायत तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय सर?
2: छान वाटतंय. कसं आहे, आता मातृभाषेबरोबर बाकीच्या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि ती संधी तुम्ही अवेलेबल करून दिली त्यासाठी तुमचे सुद्धा खूप धन्यवाद.
1: धन्यवाद सर. आपण सुद्धा एक उच्च शिक्षित आहात, आपण सुद्धा नाव कमवलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि पालकांचा ओढा दिसून येतोय फॉरेन लँग्वेज शिकण्याच्या बाबतीत. आपल्या पाल्यांनी चांगली भाषा शिकावी, वेगळी भाषा शिकावी यासाठी जो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे, पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे, ते बघून खरंच खूप छान वाटतंय.
2: धन्यवाद सगळ्यांचे, आभार.
0: थँक्यू मॅडम.
1: येस, ऑल द व्हेरी बेस्ट दोघांनाही. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमचे इतके छान अनुभव आमच्या सगळ्या श्रोत्यांबरोबर शेअर केले त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: थँक्स, बोनजूर.
1: तर मंडळी, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आपण आताच ऐकलं की सार्थक आणि प्रतीक्षा यांनी अतिशय छान मत व्यक्त केलं. कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीला अगदी आपल्या पाहिजे त्या वेळामध्ये हा ऑनलाईन कोर्स माफक दरामध्ये पूर्ण करता येणार आहे हेच आपल्याला ह्या गप्पांमधून पुन्हा एकदा लक्षात आलं. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 255वा, दशक 20वं, समास 9वा, सूक्ष्म निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. मातीच्या मूर्तीचं पूजन करावं आणि नंतर विसर्जन करावं हे काही मनाला पटत नाही. देव पूजावा आणि टाकावा हे जीवाला प्रशस्त वाटत नाही, याचा अंतर्यामी विचार करावा. देव करतो असं नाही, टाकतो असंही नाही, म्हणून याचा विचार पाहावा. देव नाना शरीर धारण करतो, धरून मागे सोडतो, तर तो देव कसा आहे हे विवेकाने ओळखावं. देव शोधण्यासाठी नाना साधनं निरूपण आहेत हे सगळं आपल्या अंतःकरणाला समजलं पाहिजे. एखादा पदार्थ दिला घेतला जातो त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचा उपदेश योग्य अधिकारी असल्याशिवाय देता येत नाही. सगळ्या लोकांच्या अंतरीचा भाव मला देव प्रत्यक्ष भेटवावा असा असतो, परंतु विवेकाचा उपाय आहे तो वेगळाच आहे. विचार पाहिला तर ते टिकत नाही, त्याला देव असं म्हणवत नाही, परंतु जन लोक ऐकत नाहीत त्याला काय करायचं. थोर लोक मरून जातात, त्यांच्या समाध्या स्थापून त्यांची पूजा करतात, तशीच उपासनेची गती आहे. लोकांना मोठा व्यापार करता येत नाही, म्हणून शाईचा व्यापार कागदोपत्री केला जातो. त्यामुळे राजसंपदा कशी प्राप्त होईल, म्हणून जितका भोळा भाव तितका अज्ञानाचा स्वभाव. अज्ञानामुळे देवादिदेव कसा पावेल. अज्ञानाला ज्ञान मानू नका. ज्ञानी माणूस अनुमान मानत नाही, म्हणून सिद्धांच्या मार्गाने साधकाने गेलं पाहिजे. माया सोडून मुळापर्यंत जावं तरच समाधान मिळेल. असं न होता इकडे तिकडे गेलं तर वाट चुकेल. मायेचं उल्लंघन करण्यासाठी, देवाच्या प्राप्तीसाठी अथवा अंतरात्म्याला आपली माया ममता सोडण्यासाठी नाना साधनं करावी लागतात. अनुभव घेऊन अध्यात्म श्रवण पंथ धरावा लागतो. असं केलं नाही तर लौकिक गोष्टी देखील चुकामुक होते. खरी आणि खोटी स्थिती ओळखावी. खोट्याच्या वाटेला जाऊ नये, खोट्याची संगत धरू नये, कोणताही खोटा संग्रह करू नये. शेवटी खोटं ते खोटं, ते कणभर देखील खऱ्याची बरोबरी करू शकत नाही. मन हे माईक असल्याने स्वाभाविक त्याची प्रवृत्ती अधोमुख म्हणजे मायानिर्मित दृश्याकडे असते. साधकाने ही प्रवृत्ती बदलून त्याला ब्रह्माभ्यासाला लावलं पाहिजे. अध्यात्म श्रवण करीत जावं म्हणजे सगळं काही मिळतं. नाना प्रकारचे गोंधळ निघून जातात. सुताचा गुंता झाला तर ते आपण उलगडतो, तसं मन मोकळं करायचं आणि हळूहळू मुळाकडे जायचं. 17व्या दशकात सांगितलेल्या सकळ सर्व तत्वांचं मिश्रण होऊन हे सगळं पिंड ब्रह्मांड झालं आहे. हे पिंड ब्रह्मांड ही नाना शरीररूपी स्थूल विभागाने नटलं आहे. काय आहे ते शरीरातच पाहावं, कसं ते इथेच शोधावं. सूक्ष्म अशा मूळ मायेची 14 नावे सांगितली आहेत, ती समजून घ्यावी. निर्गुण निर्विकारी एक आहे, ते सगळ्यांच्या ठाई व्यापक आहे. देहामध्येही ते निष्कलंक आहे की नाही. मूळ माया ही संकल्परूप आहे, ते अंतःकरणाचं स्वरूप आहे. जडाला चेतवणारं चैतन्यरूप तेही शरीरामध्ये आहे. समान गुण गुणसाम्य हा सूक्ष्म विचार आहे. तो सूक्ष्म विचार जाणतो ते साधूच असतात. त्या सर्वांना प्रणाम. शरीर 2 भागातील भासतं, उजवं आणि डावं अंग असा विचार आहे. तोच पिंडातील अर्धनारी नटेश्वर असं ओळखायचं. त्यालाच प्रकृती पुरुष असं म्हणायचं. शिवशक्ती म्हणून ओळखायचं. षडगुणेश्वर त्या कर्दमालाच म्हणायचं. त्यालाच महत्तत्व म्हणायचं. जिथे त्रिगुणाचं गुणत्व आहे, अर्धमात्रा शुद्ध सत्व आहे, तिला गुणक्षोभिणी म्हणतात. त्रिगुणामुळे शरीर चालतं हा प्रत्यक्ष दिसणारा विचार आहे. हे मूळ मायाच्या कर्दमाचं शरीर आहे असं जाणावं. मन माया आणि जीव हाही स्वभाव दिसतो. त्या 14 नावांचा अभिप्राय पिंडात पाहावा. पिंड म्हणजे शरीर पडल्यानंतर सगळं जातं, परंतु परब्रह्म शाश्वत राहतं. मग ते शाश्वत परब्रह्म मनात दृढ धरावं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास 9 समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बद्ध आणि मुक्त यातला फरक. बद्ध हे जगाचे असतात, मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संतांची चौकशी करताना त्याची उपासना कोणती, गुरु कोण हे पाहतात, त्याच्या आईबापांची चौकशी करत नाहीत. संतांना देहाची आठवण नसते, ते आपला देहाभिमान मी पण भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त, तो बद्ध. परत लक्षात घ्या, परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त, तो बद्ध. आणि विषयाचं प्रेम कमी होणं म्हणजे मुक्त दशेच्या मार्गाला लागणं. मी भगवंताचा असं म्हटलं की तिथं बद्धपणा संपला. आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतली आहे, म्हणून आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना सर्व इंद्रिय मिळून होणारा देह मी आहे असं म्हणतो. आणि त्यामुळं देहाला जे सुखदुःख होतं ते आपल्याला झालं असं आपण म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असं आपण म्हणत असतो. पण मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र माझा हात दुखावला किंवा माझ्या पोटात दुखतं असं म्हणतोच की नाही. म्हणजे प्रत्येक अवयव माझा म्हणणारा कोणीतरी वेगळा आहे हे खरं. आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकंच आहे. मीपणा हा आपल्यात इतका बांधलेला असतो. आपलं मन विषयाच्या आनंदात रमतं म्हणून तिथे आपण आपलेपणानं वागतो. परंतु विषय जिथं खोटे तिथं मन रंगूनही ते नाहीसं झालं म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच आहे. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होत असतं. म्हणून आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असं समजून वागावं. आणि हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. भक्तीला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच, आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही. तरी आपण परमेश्वराच्या आहोत असं समजून वागावं. जे जे होईल ते त्याची इच्छा म्हणून झालं असं समजून वागू लागलो म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. याकरता काही तप याग असं काही करावं लागत नाही. संसार सोडून वनातही जावं लागत नाही आणि विशेष आटाटीही करावी लागत नाही. जे घडतं ते मी केलं हा मीपणा टाकून मी देवाचा आहे असं म्हणून आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावं म्हणजे मीपणा सुटत जाईल. हे मी केलं नाही, परमात्म्याच्या इच्छेनं झालं असं मानलं म्हणजे मग मीपणा राहतो कुठं. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे मनानं मी देहाचं आहे अशी समजूत झाल्यामुळं आपण देहरूप बनलो, त्याचप्रमाणे मनानं मी भगवंताचं आहे असं म्हणत गेल्यानं आपण भगवत रूप बनून जाऊ. जानके जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिक हो नमस्कार, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी विनोबा हे ऍप सुरू केलं, जे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना एका छताखाली आणण्याचं काम करत आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी विनोबाचं काम अतिशय जोरदार सुरू आहे. शिक्षकांनी राबवलेले उपक्रम त्याच्या पोस्ट विनोबा या ऍपवरती शेअर केल्या जातात आणि त्यातूनच पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड दिला जातो. आणि अशाच पुरस्कृत शिक्षकांना आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. याच अनुषंगाने आज माझ्यासोबत आहेत श्रीमती ज्योती अशोक ठाकरे मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंडेगाव इगतपुरी या ठिकाणाहून. त्यांचा नेमका प्रवास कसा सुरू झाला आणि आता त्यांना किती वर्ष पूर्ण झाली आहेत या सगळ्याच बाबतीत आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. मॅडम खूप खूप स्वागत तुमचं.
1: मला ही जी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम आपलं बालपण कुठे गेलं आणि आपण कुठे लहानाच्या मोठं झालं?
1: मी प्रॉपर नाशिकचीच, नाशिक मध्येच माझं बालपण गेलं. काही वर्ष जुन्या नाशिकात होते, नंतर सिडको सारख्या ठिकाणी माझं बालपण गेलं.
0: बरोबर,
1: इथंच माझा जीवन प्रवास चालू झाला आणि आजही मी इथं पायरोहून आहे याचा मला अभिमान वाटतो.
0: वा वा, शिक्षिकाच व्हावं असं का वाटलं?
1: शिक्षिका व्हावं ही खरं तर माझ्या आईची इच्छा होती आणि आमच्या घरामध्ये माझे भाऊ सुद्धा वेल एज्युकेटेड आहे, त्यांच्याकडे बघून आईची इच्छा पूर्ण करावीशी वाटली आणि या क्षेत्रात मी आले.
0: बरोबर, किती वर्ष झाली तुम्हाला?
1: मला या क्षेत्रात 20 वर्ष पूर्ण झालेत.
0: बर, पहिलं पोस्टिंग कुठे झालं होतं?
1: माझं पहिली पोस्टिंग संभाजीनगर मध्ये वैजापूर तालुक्यामध्ये पानगव्हाण या शाळेवर झालं होतं. तिथे मी जवळजवळ 8 वर्ष राहिली. त्यानंतर मी जिल्हा बदली करून स्वतःच्या जिल्ह्यात आले. त्यामध्ये मी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बाफनवीर या ठिकाणी 5 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. अवघड क्षेत्रामध्ये मी सेवा केली आहे आणि त्यानंतर 2018 मी मुंडेगाव या ठिकाणी कार्यरत झाले.
0: बर, आणि अजूनही त्याच शाळेवर?
1: हो, अजूनही मी त्याच शाळेवर आहे.
0: बर, कसा होता एक इतर सगळ्या शाळांमधला प्रवास?
1: तसं बघायला गेलं तर मी जिल्ह्याबाहेर आणि स्वतःच्या जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी काम केले. प्रवास अतिशय असा छान होता, कधीतरी खडतरही वाटला कारण सर्व नवीन अनुभव होता जॉईन झाल्यानंतर. कारण माझ्या फॅमिलीमध्ये मी पहिली शिक्षिका असेल, मायेरी आणि सासरी दोन्हीकडे, त्याच्यामुळे अनुभव खूप नवीन होता आणि बरंच काही शिकायला मिळालं या 20 वर्षांमध्ये. आणि सर्वात जास्त शिकण्याची संधी मला मुंडेगाव या शाळेतच मिळाली असं म्हणायला हरकत नाही, कारण शाळा 1 ते 8 पर्यंत मोठी आहे, विद्यार्थीपट भरपूर आहे आणि करण्यासारखे उपक्रम या ठिकाणी आहेत. विद्यार्थी जास्त असल्यामुळे मिळणारा प्रतिसाद सुद्धा भरपूर मोठा असतो आणि त्यामुळे इथे काम करताना एक प्रकारचा उत्साह जाणवतो.
0: वा वा वा, किती छान. बरं, मग ह्या शाळेमध्ये तुम्ही म्हटलात की पटसंख्या जास्त आहे, मग तुमच्याकडे कितीवीचा वर्ग होता आतापर्यंत?
1: माझ्याकडे आतापर्यंत 1 ते 5 पर्यंत सर्व मी वर्ग हँडल केले आहेत. सध्या माझ्याकडे 2रीचा वर्ग आहे. मागच्या वर्षी तो पहिलीचाच वर्ग होता, या वर्षी तो 2रीचा कंटिन्यू केला मी. आणि वर्ग कंटिन्यू केल्यानंतर वेगवेगळे अनुभव येतातच आणि त्या अनुभवातून विद्यार्थ्यांकडनंही बरंच काही शिकायला मिळतं.
0: नक्कीच. तर आता सध्या जी मुलं आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला विनोबाचे उपक्रम राबवत असताना काही चॅलेंजेसला फेस करावं लागलं का?
1: हो, चॅलेंजेस तर भरपूर फेस करावे लागले कारण माझ्याकडे 2रीचा वर्ग आहे आणि ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी असतात त्यांना शिक्षणाचा कुठलाही बेस असा नसतो, ते जे काही शिकता शाळेत आल्यानंतर शिकतात, त्यामुळे प्रॉब्लेम भरपूर फेस करावे लागले. परंतु मी जसं म्हटलं की विद्यार्थी संख्या भरपूर आहे आणि नवीन येणारी जी पिढी आहे ती अतिशय उत्साही आणि जोमाने काम करणारी आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना अतिशय छान असा अनुभव आला. त्यांना तयार करताना मात्र एक गोष्ट जाणवली की ते अतिशय हुन्नरी आहेत. या काळातली जी पिढी आहे ती अतिशय हुन्नरी आहे आणि त्यांच्याकडे जी कौशल्य आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांचा आपल्याला पुरेपूर वापर कसा करून घेता येईल हे त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं.
0: बरोबर, आणि विनोबाची आणि तुमची ओळख कधी आणि कशी झाली?
1: खरं तर मी विनोबावर 3-4 वर्षापासून कार्यरत आहे. आमच्या शाळेतले एक शिक्षक होते, सुरुवातीला ज्यावेळेस विनोबा ऍप आलं त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या पोस्ट टाकल्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला शिकवलं की कशा प्रकारे विनोबा ऍपवर पोस्ट टाकायच्या आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या वर्गात केलेले कार्याचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून विनोबा ऍपवर शेअर करू लागलो.
0: बरोबर, आणि मग आतापर्यंत किती पोस्ट शेअर केल्या?
1: आतापर्यंत जवळजवळ 70 ते 80 दरम्यान पोस्ट शेअर केलेल्या आहेत विनोबावर.
0: बर, तुम्हाला ज्या वेळेला कळलं की असा हा ऍप आहे आणि याच्यावरती आपल्याला पोस्ट टाकायचे आहेत, तर त्यावेळेला थोडस टेक्निकली टफ वाटलं का?
1: हा, सुरुवातीला थोडस टफ वाटलं, परंतु तंत्रज्ञानाची पहिल्यापासून आवड असल्यामुळे आणि शाळेतले सर्व टेक्निकली काम मीच हँडल करत असल्यामुळे सोपं गेलं, एवढं काही अवघड गेलं नाही.
0: बर, इतर शिक्षकही तिथे पोस्ट शेअर करत असतात आणि मग त्यांच्या पोस्ट बघून कधी वाटलं का की हे उपक्रम आपण पण आपल्या शाळेत राबवू?
1: नक्कीच, म्हणजे फक्त आता जर बघायला गेलं तर छत्तीसगड मध्य प्रदेशासारख्या ठिकाणी विनोबा ऍप काम करते, म्हणजे फक्त आपल्या जिल्ह्यातीलच नाही तर दुसऱ्या जिल्ह्यातील दुसऱ्या राज्यातीलही शिक्षक जे काही नवीन नवीन उपक्रम राबवतात ते बघायला मिळतात आणि ते बघितल्यानंतर आपल्याही वर्गामध्ये आपण तशा पद्धतीचा उपक्रम घ्यावा किंवा त्याच्यामध्ये अजून इनोव्हेटिव्ह काय करता येईल या पद्धतीचा विचार करून त्या प्रकारचे उपक्रम आम्ही आमच्या वर्गात राबवतो.
0: बरं, तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या विषयांवरती विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बनवले असतील साधारण काही सांगता येईल?
1: हो, जवळजवळ सर्वच विषय मी हँडल केलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास यासारख्या सगळ्याच विषयांवर मी छोटे छोटे व्हिडिओ तयार करून विनोबा ॲपवर टाकलेले आहेत.
0: बर, आणि त्यामध्ये काही सण वारांबद्दल किंवा काही जयंती पुण्यतिथीबद्दल असे काही वेगळे व्हिडिओज तुम्ही बनवले?
1: हो, नक्कीच बनवले. खरं तर शाळेमध्ये जे काही व्हिडिओ बनवले जातात ते सर्व मीच करते. आमच्या शाळेची व्हॉट्सअपवर, फेसबुकवर लिंक आहे, इंस्टाग्रामवर पण आमचं स्वतःचं पेज आहे. त्याद्वारे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून शाळेचे आणि प्रत्येक कार्यक्रमाचा व्हिडिओ बनवण्याचं कार्य मी स्वतः करते शाळेमध्ये, आणि ते व्हिडिओ शेअर करण्याचं सुद्धा काम मी करत असते. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते इंस्टाग्राम सारखंच बघायला गेलं तर विनोबा ॲप सुद्धा एक सोशल साईट म्हणून मी त्याचा वापर करते. आणि सर्वच पातळीवर मी स्वतःच्या शाळेचे व्हिडिओ शेअर करून प्रसार माध्यमांमध्ये स्वतःच्या शाळेला प्रसिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.
0: वा, क्या बात आहे. आणि शाळेचा परिसर कसा आहे? इगतपुरी तालुक्यातली शाळा आहे त्यामुळे नक्कीच निसर्गरम्य असणार, पण आपण परसबाग वगैरे काही तिथे केली आहे का?
1: हो, परसबाग आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे छोटीशीच परसबाग आहे, परंतु शाळेमध्ये फुल झालं, फळ झालं या प्रकारची छोटीशी परसबाग आम्ही तयार केलेली आहे.
0: बरोबर. आणि आपण दप्तर मुक्त शनिवार कशा पद्धतीने राबवतो?
1: आम्ही दप्तर मुक्त शनिवार म्हटलं तर आम्ही पूर्ण शाळेसाठी एकच उपक्रम दरवेळेस राबवतो. त्याच्यामध्ये हस्तकलेच्या काही वस्तू असतील, नंतर कागद कामाच्या संदर्भातील कागदी मासा बनवणे, फुलं बनवणे, या पद्धतीचे तोरणमाळ बनवणे, या पद्धतीचे उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो. कधी कधी बाल आनंद मेळाव्यासारखे उपक्रमही आम्ही त्याच्यामध्ये जॉईन करतो. अशा बऱ्याच पद्धतीचे विविध प्रकारचे उपक्रम आम्ही दर शनिवारी राबवतो. आणखीन सांगायचं झालं तर दर शनिवारी दोन उपक्रम आमच्या शाळेमध्ये फिक्स असतात. एक म्हणजे गोष्टींचा शनिवार, त्या दिवशी आम्ही मुलांना गोष्टीची पुस्तकं देतो आणि भरपूर पुस्तकं वाचायला लावतो. आणि त्यानंतर आमच्या शाळेमध्ये एक प्रयोगशाळा आहे. आम्ही दर शनिवारी, माझी मुलं छोटी असल्यामुळे दर शनिवारी मी माझ्या मुलांना प्रयोगशाळेत घेऊन जाते आणि तिथले जे काही छोटे छोटे प्रयोग आहे ते विद्यार्थ्यांना करून दाखवते आणि त्यांना स्वतःलाही करायला लावून त्या संधीचा त्यांना पुरेपूर उपयोग करून देते.
0: क्या बात आहे, खूपच छान. बरं, ह्या व्यतिरिक्त एवढ्या वर्षातला, आता 20 वर्ष झाले तुम्हाला शिक्षण सेवा तुम्ही देत आहात, तर यामध्ये नक्कीच खूप अनुभव असे असतील की जे लक्षात राहिले, तर त्यातला काही अविस्मरणीय अनुभव सांगावा असं वाटतं का?
1: आता अविस्मरणीय अनुभव सांगायचा तर आत्ताच होता की आम्हाला ओपन लिंक फाउंडेशन कडून, विनोबा ऍप कडून आम्हाला माननीय कलेक्टर साहेबांच्या हातून जो अवॉर्ड मिळाला तो तर खरंच एक अविस्मरणीय असा क्षण होता. म्हणजे आमच्या सारख्या तळागाळात काम करणाऱ्या शिक्षकांना कामाची संधी मिळते, परंतु त्या कामाचं कौतुक शक्यतो एवढ्या प्रमाणावर होत नाही जेवढ्या प्रमाणात व्हायला हवं, परंतु विनोबा ऍप कडून ते होतंय आणि खरं तर तो एक अविस्मरणीय क्षण आणि अविस्मरणीय अनुभव माझ्या स्मरणात कायम राहील.
0: वा, विनोबा हे ऍप विद्यार्थ्यांसाठी जसं चांगलं आहे तसं शिक्षकांसाठी सुद्धा आहे असं तुम्हाला वाटतं?
1: हो, नक्की शिक्षकांसाठी सुद्धा आहे, कारण आपण आपल्या वर्गात जे काही वेगवेगळे केलेले उपक्रम आहेत ते आपण दुसऱ्यांशी शेअर करू शकतो. दुसऱ्यांचे उपक्रम जे आहेत विविध, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे इनोव्हेटिव्ह असतात, ते सुद्धा आपण बघून त्या पद्धतीचे उपक्रम आपण आपल्या वर्गावर राबवू शकतो. आणि यामध्ये होतं काय, फक्त विद्यार्थ्यांचं कौशल्य पणाला लागत नाही तर शिक्षकांचं कौशल्य सुद्धा पणाला लागतं, कारण तो उपक्रम आपण वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने घेऊ शकतो. आपल्या वर्गातील जे काही विविध प्रकारचे विद्यार्थी आहेत त्या विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळेस एका स्टेजवर आणून तयार करणं हे इतकं सोपं नसतं, तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना तयार करून त्या पद्धतीचे व्हिडिओ तयार करून ते तयार करताना विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून दोघांचाही कस पणाला लागतो. आणि नक्कीच या विनोबा ऍपच्या माध्यमातून एक शिक्षक म्हणून मी अजून अधिकाधिक प्रोग्रेस होते असं मला वाटतं.
0: किती छान. बरं, आता विद्यार्थ्यांमध्ये जे काही विनोबामुळे बदल घडतात, प्रगती होतीये, हे बघून पालकांचा दृष्टिकोन काही बदललेला?
1: हो, नक्कीच. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की जे व्हिडिओ मी तयार करून विनोबावर टाकते ते मी माझ्या स्टेटसला सुद्धा ठेवते. आणि याचा फायदा मला असा झाला की पालकांना आता ओढ लागली की माझ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ कधी मॅडमच्या स्टेटसला येईल आणि तो सगळ्या गावकऱ्यांना बघायला मिळेल. यामुळे शिक्षक तर प्रयत्न करत आहे, परंतु पालक या नात्याने पालक सुद्धा आता विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये सक्रिय झाले आहे आणि ते स्वतःहून ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे लक्ष देत आहे आणि कशा पद्धतीने आपल्या मुलाचं कौशल्य वाढवतो, त्याची प्रोग्रेस होईल याकडे स्वतःहून लक्ष देत आहे. आणि हा फायदा खरं तर वाखाण्याजोगा आहे. याच्या आधी परिस्थिती कशी होती की ग्रामीण भागामध्ये दिवसभर कष्टकरी लोक राहतात, कष्टाची कामं करतात, संध्याकाळी आल्यावर त्यांना आराम करावासा वाटतो, परंतु सध्या आता टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आता विद्यार्थ्यांची जी आई आहे, मम्मी आहे, त्या काय करताय की इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया फेस करताय आणि मग आता त्यांना त्या टेक्नॉलॉजीचं ज्ञान झाल्यामुळे त्यांनाही असं वाटतं की कधी माझ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ मॅडमच्या स्टेटसवर येईल, कधी मी बघेल, कधी माझे गावकरी बघतील आणि मला अभिमान वाटेल. या दृष्टीने आता पालकही विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये सक्रिय होताना दिसत आहेत.
0: वा वा, किती छान. बरं, एकूणच विनोबा वापरल्यामुळे काय फायदा झाला असं तुम्हाला वाटतं?
1: विनोबा वापरल्यामुळे माझं स्वतःचं कौशल्य तर वाढलंच आहे मॅडम, विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढले. जसं मी आता म्हटले की पालक सुद्धा आता सक्रिय होताना दिसते, आणि याचे श्रेय द्यायचं झालं तर खरंच विनोबाला द्यावे लागेल. कारण आमच्यामध्ये पण एवढं कौशल्य होतं हे विनोबा जॉईन केल्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही पण या पद्धतीने जाऊ शकतो, आणि दुसऱ्यांच्या अनुभवातूनही विनोबा ऍप थ्रू आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं, आणि त्या पद्धतीचे उपक्रम त्या पद्धतीचं कौशल्य आम्हाला हस्तगत करता आलं. यासाठी खरं तर विनोबाचे आणि ओपन लिंक फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद.
0: वा वा वा, खूपच छान. तर जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना काही सल्ला द्यावासा वाटतो का विनोबा ऍप वापरण्याविषयी?
1: हो नक्कीच, मला वाटतं की जेवढे काही शिक्षक आहेत जे आता विनोबावर ऍक्टिव्ह नाहीत, त्यांनी सुद्धा या संधीचा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या शाळेसाठी, आपल्या वर्गासाठी आणि किंबहुना स्वतःसाठी सुद्धा त्यांनी विनोबा ऍप जॉईन करून त्यावर आपलं जे कौशल्य आहे, विद्यार्थ्यांचं कौशल्य, ते दाखवायला काही हरकत नाही. कारण यातून मिळणार तर फायदाच आहे, तोटा असा काही होणार नाही. आणि त्यामुळे माझी सर्व शिक्षकांना विनंती की त्यांनी सुद्धा लवकरात लवकर विनोबा ऍप जॉईन व्हावं, आणि आपल्या वर्गातील जे काही इनोव्हेटिव्ह उपक्रम आहेत ते शेअर करावे, आणि स्वतःसाठी व्यासपीठ तर उपलब्ध करावंच, परंतु दुसऱ्यांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा द्यावी असं मला मनापासून वाटतं.
0: वा खूप छान. पुरस्कार किती मिळाले आतापर्यंत?
1: मला आतापर्यंत तालुक्याला गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते दोनदा मिळाले, आणि जिल्ह्याला मान्य कलेक्टर साहेबांच्या हातून एकदा मिळालेलं आहे.
0: बर, आणि मग त्यावेळेला शैक्षणिक साहित्य मिळालं असेल तुम्हाला?
1: हो, शैक्षणिक साहित्य मिळालं, भरपूर साहित्य मिळालं मॅडम. याच्या आधी कसं होतं की ज्यावेळेस मी विनोबाचा स्पेलिंग बीचा उपक्रम हातात घेतला, त्यावेळेस मी स्वतः माझ्या खर्चाने विद्यार्थ्यांसाठी बक्षिसं आणायचे आणि ते विद्यार्थ्यांना वाटायचं. कारण 5-6 मुलं सुरुवातीला, लहान वर्ग असल्यामुळे 5-6 मुलं सुरुवातीला स्पेलिंग बी मध्ये सहभागी झाले, परंतु मला माझा असा मानस होता की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. यासाठी विद्यार्थ्यांना प्रबलन देण्यासाठी मी स्वतःच्या खर्चाने विद्यार्थ्यांना बक्षिसं द्यायचे. परंतु ज्यावेळेस मला तालुक्याचं मिळालं आणि त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारचं साहित्य मला मिळालं की आता मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन, त्यांना प्रलोभन देऊन स्पेलिंग बी झालं, महावाचन झालं यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊ शकले.
0: वा खूपच छान. आणि तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान आम्हाला माहिती सांगितली, तुमच्याविषयी सांगितलं आणि मनमोकळ्या आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती ज्योती अशोक ठाकरे यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंढेगाव इगतपुरी या ठिकाणाहून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

मंडळी नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं गीत प्रतिमेच्या आजच्या या शोमध्ये संगीतमय स्वागत. आणि या स्वागतानंतर लगेच एक प्रश्न तुम्हाला, एक क्विज आणि तीन गाणी. पहिलं गाणं म्हणजे आत्ता तुम्ही ऐकलेलं सुन सुन सुन रे बलम, दुसरं मेरे पिया गए रंगून, आणि तिसरं जलते हैं जिसके लिए. तर या तीन गाण्यात एक कॉमन गोष्ट कोणती आहे बरं? करेक्ट, कॉमन गोष्ट आहे टेलिफोन. मित्रांनो, हा टेलिफोन माणसं वापरतात कशासाठी? आता तुम्ही म्हणाल बोलण्यासाठी. बरोबर, बोलण्यासाठी वापरतात आणि संदेश देण्यासाठी, संदेश घेण्यासाठी, थोडक्यात कम्युनिकेशन करण्यासाठी, संभाषण करण्यासाठी. चला तर सुरू करूया. आप कहिए मैं सुनता हूँ, या फिर मैं कहता हूँ आप सुनिए. ओके, तो कहिए सुनिए.

माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या मित्रांनो? तर रोटी, कपडा आणि मकान. पण या यादीमध्ये टेलिफोनची आणि नंतर मोबाईलची भर पडली. कारण या आधुनिक युगात संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशन नुसतं आवश्यकच नाही आहे, तर ते जीवनावश्यक होऊन बसलंय. कल्पना करा, तुमचा मोबाईल एक तासभर तुमच्यापासून दूर गेलाय, किंवा तुम्ही मोबाईलपासून दूर गेलाय. अस्वस्थ वाटतंय ना? तर ते जाऊ द्या. या क्षणाला मी रामचंद्र कुलकर्णी रेडिओ विश्वासवरून तुमच्याशी बोलतोय ना, तेही कम्युनिकेशनच आहे मित्रांनो, तोही संवादच आहे. दिलखुलास गप्पा आणि गाणी, हा सगळा संवाद मोकळा ढाकळा असतो. पहा हां, समजा मी म्हटलं मुझे कुछ कहना है, तर लगेच समोरचा म्हणतो मुझे भी कुछ कहना है, आणि मग सुरू होते ही प्रेमाची तू तू मैं.

माणसाकडं संदेशासाठी आधी काय होतं मित्रांनो? हां, भाषा नंतर आली, पण त्याही आधी होतं फक्त आवाज, ध्वनी, हातवारे, देहबोली. असं करत करत माणूस लिहायला वाचायला शिकला, तो प्रेमपत्रही लिहायला लागला. आता प्रेमपत्र तर लिहिलं, पण ते पाठवायचं कसं? पण थांबेल तर तो माणूस कसला, म्हणून तो थांबला नाही. त्यानं पक्ष्यांना या कामाला लावलं, प्रेमदूत बनवलं, कबुतराच्या पायाला लव्ह लेटर बांधून त्याला उडवलं. थांबा, तुम्हाला आता वाटेल की कबूतर जा जा असं काही गाणं लागेल म्हणून. नाही, मग कुठलं गाणं? मंडळी ऐका, ही मराठमोळी प्रेमिका काय गाते आपल्यासाठी. पाखराजा दूरदेशी.

पुढं तर आणखीन प्रगती झाली. पत्र प्रेमिकांना नीट मिळत आहेत म्हटल्यावर त्यातून प्रेमिक फुलं पाठवू लागले. आता पत्र म्हणजे अर्धी भेट, नाही का? पण गाणी मात्र पूर्ण गाऊ लागली मंडळी. फूल तुमे भेजा है खत मे, क्या बात है. ऐकूया हे पूर्ण गाणं.

एवढं सगळं झालं तरी मंडळी एक बेसिक म्हणजे मूलभूत असा प्रश्न उरतोच. पुलं म्हणत, मी भूतालाही घाबरत नाही, एवढा या मूलभूत या शब्दाला घाबरतो. खरंय. तर आपला मूलभूत प्रश्न असा की हे संदेश, भाषा, हावभाव, शब्द यांची गरजच का पडावी या सगळ्यांसाठी? ज्ञानेश्वरांच्या ओळीप्रमाणे हृदय हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. पहा, अत्यंतिक तळमळ असेल ना तर भावना आपोआप पोचतात, शब्दांची गरजच उरत नाही. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले.

मित्रांनो, आपण संदेश संवादाच्या खूप गोष्टी करतो, पण प्रेम जेव्हा भक्ती होतं ना, इबादत होतं, तेव्हा शब्द तोकडे पडतात, नवे त्यांची गरजच राहत नाही. पहा, आधी आय लव यू, यू लव मी वगैरे गाणारे प्रेमिक पुढं मग तोंडावर बोट ठेवतात आणि हळूच सांगतात, कुछ ना कहो, कुछ भी ना कहो.

कधी कधी या संवादाची संभाषणाची सुद्धा एक गंमत असते बरं का. जे बोलायचं ते सोडून बाकी सगळं बोलतात माणसं, म्हणजे सांगतात काही लपवितात काही. आता पहा ना, एकीकडं हसायचं आणि दुसरीकडं डोळ्यातलं पाणी लपवायचं, हे कसलं संभाषण. ही तर लपवा लपवी. तुम इतना जो मुस्कुरा रही हो, क्या गम है जिसको छुपा रही हो.

अरे अरे, तुम्ही तर एकदम गंभीर आणि सिरियस वगैरे झालात मित्रांनो. पहा, बात निकलेगी तर दूर तलक जाएगी, पण मूळ बात काय होती बरं? येस, संदेश, कम्युनिकेशन, संवाद. तर याच संदेश दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. रेडिओ विश्वास अँड मी रामचंद्र कुलकर्णी या निमित्तानं तुम्हा सर्वांना देतोय एक गोड संदेश. बस मीठा मीठा बोलो.

बरे तर मंडळी, आज थांबूया इथंच. पण त्याआधी एक म्हणजे, या कम्युनिकेशन आणि संवादात कितीही क्रांती झाली ना, म्हणजे 3G 4G 5G, अगदी 10G जरी आलं तरी संवाद मात्र काय आणि कसा होतो हे महत्त्वाचं आहेच. ऑल इज गुड विच एंड्स इन गुड, असं जे म्हणतात ना ते अक्षरशः खरं आहे. प्रेम, विश्वास आणि आदर हे असलं की मग आपली प्रेमाची कहाणी सफळ होते, संपूर्ण होते. चला तर तुम्हीही अशीच बात करा आणि पहा, बात कुछ बन ही गई. बात कुछ बन ही गई.

0: रसिकहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. दोन परदेशी भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि कुठल्याही वयोगटात शिकण्याची संधी आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिली असे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनचे शैलेश लेले सर आणि त्यांचे इतर सहकारी यांच्याशी आपण गप्पा मारत असतो. त्यासोबतच ह्या लँग्वेज शिकलेल्या विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारत असतो आणि यामध्ये कार्यरत असलेल्या विविध शाळांमधल्या शिक्षकांशी देखील आपण संवाद साधत असतो. जर्मन आणि फ्रेंच भाषा ही अत्यल्प दरामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही वयोगटातली व्यक्ती शिकू शकते आणि त्यानिमित्ताने ह्या भाषा शिकलेल्यांशी आपण संवाद साधतो आहोत. त्याच संदर्भात आज माझ्यासोबत आहेत सार्थक गोरख थिटमे आणि प्रतीक्षा गोरख थिटमे. हे अहिल्यानगरच्या चंदनेश्वर माध्यमिक विद्यालय चंदनापुरी इथून जोडले गेलेले आहेत. तर या दोघाही बहीण भावांचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सार्थक आणि प्रतीक्षा, तुम्हा दोघांचं अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: तर मी थिटमे सार्थक गोरक्ष बोलतोय. तर माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. मी चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी इयत्ता 8वी अ मध्ये शिकतो. सर्वप्रथम मी फ्लोआचे आभार मानतो ज्यांनी मला परकीय भाषा शिकण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि ज्या विद्यालयाने मला ही शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली मी त्यांचेही आभार मानतो. आज या स्पर्धेच्या युगामध्ये निवड मातृभाषेमध्ये शिक्षण घेऊन उपयोग नाही तर या IT युगामध्ये जगातील विविध भाषा सुद्धा आपणास आल्या पाहिजेत. शिक्षण क्षेत्र फक्त मातृभाषेपुरतेच मर्यादित न राहता तर जागतिक भाषेचे सुद्धा समावेश झाली पाहिजे. तर असे माझ्या वडिलांचे धोरण होते. त्यांनी मला या भाषांमध्ये सहभागी करण्यासाठी परवानगी दिली. त्याच्यानंतर मी पहिले सहभागी झालो. मग मला याच्याबद्दल थोडी माहिती मिळायला लागली आणि आज मी जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या जगात दुसरा आलेलो आहे याचा मला अभिमान आहे. मी मनावर घेतले तर या जगात काही अशक्य नाही. मला सुद्धा सुरुवातीला असेच वाटत होते मला जर्मन आणि फ्रेंच भाषा येईल की नाही. परंतु प्रयत्नाने वाळूचे कण रगडता तेलही गळे या म्हणीप्रमाणे मी कसून प्रयत्न करून मी त्यामध्ये यशस्वी झालो आहे. तेव्हा मी आपणा सर्वांनाही असे आवाहन करेन की तुम्ही सुद्धा या भाषा अवगत असल्या पाहिजे. यासाठी शाळेने सुद्धा आपल्या सर्व सोयी शाळेत उपलब्ध करून दिल्या पाहिजे आहेत. त्यांची सर्वांचा फायदा करून घ्यावा. या माझ्या यशामध्ये फ्लोए एज्युकेशन, माझी शाळा, माझा परिवार, ज्ञात अज्ञानांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच सार्थक, तुझं खूप खूप अभिनंदन. तू जगामध्ये दुसरा आलेला आहेस तर मला थोडंसं त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तू कितवी लेवल कम्प्लीट केली आणि जेव्हा तुला कळलं की अशा पद्धतीची परकीय भाषा शिकायला मिळतीये तेव्हा तुला नेमकं काय वाटलं होतं?
1: तर मला पहिल्यांदा म्हणजे हा उपक्रम असा आगळा वेगळा वाटला होता. पण नंतर मी त्याच्याबद्दल थोडी युट्यूब किंवा गुगलवर जेव्हा माहिती सर्च केली तेव्हा त्याच्यावर म्हणजे बरेच कमीत कमी 14-15 हजार लोकांनी रेटिंग दिलेली होती. ती रेटिंग 5 स्टार होती. तर ते पाहून मी या उपक्रमात सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर मी भाषा शिकाय सुरुवात केली. त्याच्यानंतर आता माझी जर्मन Level 3 आणि French Level 2 कम्प्लीट झालेली आहे. आता मी German Level 4 आणि French Level 3 साठी रजिस्ट्रेशन करीत आहोत.
0: वा क्या बात आहे. बरं, ही भाषा शिकत असताना तुला काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी आल्यात. पण त्या फ्लोआच्या वेबसाईटवर किंवा ऍपवर त्यांचे AI असिस्ट आणि त्यांचे लेक्चर सुद्धा आहेत. त्याच्यावर माझ्या अडचणी सोडून घेतल्या.
0: बरोबर. एकदम दोन भाषा शिकायचं म्हटल्यावरती तुला असं थोडंसं टेन्शन आलं होतं का?
1: नाही, कारण आता या म्हणीप्रमाणे प्रयत्नाने वाळूचे कण रगडता तेलही गळे या म्हणीप्रमाणे प्रयत्न केला आणि ते सोपं गेलं.
0: बर, तुला असं कधी वाटलं होतं का की तुझा नंबर येईल किंवा तू पहिला येशील, दुसरा येशील, जगात दुसरा येशील, असं कधी वाटलं होतं का?
1: मला तर असं कधीच वाटलं नव्हतं. मी फक्त ही भाषा शिकण्यासाठी म्हणजे मला एक असं आगळा वेगळा उपक्रम वाटला. त्याच्यामुळे मला बाहेरच्या देशात जॉब करण्याची संधी मिळेल त्याच्यामुळे मी ही भाषा घेतली. पण मग म्हणजे आता जेव्हा माझ्या मागच्या वर्षी जिल्ह्यात प्रथम आणि देशात दुसरा आलतो German Level 2 मध्ये आणि या वेळेसही मी प्रथम आहे. तर मला म्हणजे तुम्हाला सर्वांना हे सांगाय आवडेल की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि ही भाषा खूप सोपी आहे. तर आता म्हणजे जे त्यांचा जो कोर्स राहतो तो झाल्यानंतर तेही आपल्याला जॉब ऑफर करतात दुसऱ्या देशामध्ये.
0: अरे वा, क्या बात आहे. बर, आणि ही सगळी माहिती तुला कशी मिळाली?
1: तर म्हणजे आमच्या शाळेत क्रांबळे सर, पुणेकर सर आणि कानवडे सर या फ्लोचे कोऑर्डिनर आहेत. आणि त्याच्यानंतर खेमनर सरांनी आम्हाला पहिल्यांदा माहिती दिली,
0: बर
1: आणि ते सोनवणे सर आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला शाळेत येऊन आमच्याशी मुलाखत केली, माहिती दिली.
0: अच्छा
1: मग त्याच्यानंतर मला या भाषेबद्दल कळालं.
0: बर. आणि तू साधारण ह्या भाषेचा सराव किती वेळ करत होता दिवसभरात?
1: मी दिवसभरात रात्री 9 ते 10 आणि सकाळी 5 ते 6.
0: बापरे. बर. आणि मग हा अभ्यास करत असताना तुझं कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं का?
1: नाही, कारण आता 8वी शिष्यवृत्ती आणि 5वी शिष्यवृत्तीला मी बसलेलो होतो, त्याच्यामुळे अभ्यास करायची आम्हाला सातत्य लागलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यात सुद्धा अभ्यास करताना कधी दुर्लक्ष झालं नाही.
0: वा वा, किती छान. आणि ज्यावेळेला तुझा क्रमांक आला, तू जगात दुसरा आला आणि देशात पण दुसरा आला, मग त्यावेळेला शाळेमधून किंवा शिक्षकांकडून तुझं कसं कौतुक झालं आणि मित्रमैत्रिणींना तुझं कसं कौतुक वाटलं?
1: तर म्हणजे साधारणतः जे मित्र होते त्यांनी ते म्हणत होते की आपण एक केक कापू हे करू, पण मी म्हणलो आता नाही, जर मी दुसऱ्या देशात जॉबला गेलो तर आपण सेलिब्रेशन करू. सरांनी शाळेत आमचं शॉल अंत्य देऊन सत्कार केलेला आहे,
0: बर बर.
1: आणि मेडल अंत्य पण दिले, मेडल ट्रॉफी.
0: अरे वा. बरं, ह्या परीक्षेला तू ऍडमिशन घेतलंय किंवा तुला घ्यायचंय हे जेव्हा तू घरी सांगितलं तेव्हा घरच्यांनी तुला पाठिंबा दिला की कशाला शिकतो, काय काय गरज आहे असं म्हटलं, काय त्यांनी तुला रिस्पॉन्स दिला होता?
1: नाही, आता म्हणजे माझे पालक आहे ते सुशिक्षित आहे, तर माझे पप्पा याच विद्यालयात शिकलेले, ते 12वीत प्रथम आहे आणि 10वीत पण प्रथम आहे, तर त्यांना या सर्वांचा अनुभव आहे म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिला, घरच्यांनी सुद्धा पाठिंबा दिला.
0: वा वा वा. मग घरच्यांनी कसं सेलिब्रेशन केलं, तुला काही गिफ्ट दिलं, काय झालं?
1: तर म्हणजे आम्ही त्या रात्री हॉटेलला जेवण करायला गेलतो.
0: अरे वा वा वा. बरं, मग पेपरला बातमी वगैरे आली होती का तुझी?
1: तर पेपरला नव्हती आली, पण मग जे आता आपण गुगल वर जातो ना, तर तिथं फ्लॉचे 2026 किंवा 2025 चे रिझल्ट सर्च केले ना, तर मग तिथं माझा फोटो परत अजून जे माझे मित्र आहे मैत्रिणी त्यांचे सुद्धा ज्यांचे नंबर आले त्यांचे फोटो तिथं उपलब्ध आहे.
0: वा वा वा. मग आपलं स्वतःच असं फोटो बघून, असं होणारं कौतुक बघून तुला नेमकं काय वाटतं?
1: तर मला वाटतं समजा जर या फ्लो आणि अजून भाषांचा सहभाग केला ऍप मध्ये, तर मला अजून छान वाटेल नवीन नवीन भाषा शिकायला.
0: वा, आतापर्यंत झालेल्या मुलाखतींमध्ये पहिल्यांदा आणि इतक्या छोट्या मुलांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, खरंच खूप छान वाटतंय. मुद्दा उपस्थित करण्यापेक्षा मी म्हणेन की तुझ्याकडून एक खूप छान सजेशन आलं तर आपण नक्कीच ते आयोजकांपर्यंत पोहोचवूया की ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही वेगळ्या भाषा असतील तर त्या आम्हाला शिकायला आवडतील. हे जे काही तुझं म्हणणं आहे हे आपण नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवूया. आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याकडून हे सगळं ऐकत असताना. इतक्या कमी वयामध्ये तू इतकी छान उंची गाठलेली आहेस आणि तरीही तुला अजून नवीन नवीन शिकायची इच्छा आहे हे ऐकून खरंच खूप कौतुक वाटलं. आता पुढच्या 2 वर्षात तुझी 10वी सुद्धा आहे, तर नक्कीच पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि ह्या ज्या काही तू भाषा शिकल्या आहेस किंवा शिकतो आहेस त्याचा भविष्यात तुला छान उपयोग व्हावा अशाच सदिच्छा देते. आणि धन्यवाद तू आज आमच्याशी जोडला गेलास, आमच्याशी गप्पा मारल्या त्यासाठी.
1: तर मॅडम, मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे आमच्या शाळेकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून तुमचे आभार मानतो.
0: धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण गप्पा मारणार आहोत प्रतीक्षाशी, तर प्रतीक्षा तुझं देखील खूप खूप स्वागत आहे.
2: थँक्यू.
0: तर तू 10वीला आहेस बरोबर?
2: हो.
0: हा, तर तुझ्याविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. तुला FLOA बद्दल कधी कळलं आणि अशा काही भाषा शिकाव्या असं तुला का वाटलं?
2: काल आता कॉम्पिटिशन खूप वाढलंय, सगळे जण म्हणजे MPSC UPSC JEE नीट करतायत, मग आणि AI चा पण जमाना आलाय आता सध्या. मग म्हटलं दुसऱ्या देशातल्या कंपन्या आता भारतात पण आल्याय आणि तिथे जॉब साठी जायचं म्हटल्यावर मग वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात त्यांच्या, त्यामुळे मला असं वाटलं का मग आपण पण शिकाव्यात या भाषा. आणि याची माहिती मला 9वीला झाली. मी 9वीला असता ते फ्लोचे सर आले होते आणि आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी पण सांगितलं त्याबद्दल.
0: बर, अच्छा, मग तू कुठली भाषा निवडली?
2: जर्मन आणि फ्रेंच दोन्ही पण.
0: अच्छा, दोन्ही पण. आणि दोन्ही मध्ये किती लेवल कम्प्लीट झाले तुझ्या आतापर्यंत?
2: माझ्या जर्मनच्या 2 झाल्याय आणि फ्रेंचची 1 झाली.
0: बरं, तुला 2 पैकी कुठली भाषा जास्त सोपी वाटली?
2: जर्मन थोडी थोडी आपल्याच म्हणजे इंग्लिश सारखीच आहे आणि फ्रेंच जरा वेगळी आहे.
0: बर, आणि मग किती मार्क होते तुला दोन्ही परीक्षांना?
2: आता जर्मन लेवल 2 ला मला 45 होते आणि यात माझा डिस्ट्रिक्ट रँक 1 आहे आणि नॅशनल रँक 2 आहे आणि फ्रेंच मध्ये पण मला 49 मार्क्स आहे, त्याच्यात माझा डिस्ट्रिक्ट रँक 1 आहे आणि नॅशनल रँक 2 आहे.
0: क्या बात है, खूपच छान. आणि गेल्या 2 वर्षापासून तू ह्या लेवल कम्प्लीट करते आहेस, मग तू
2: हो
0: कसा अभ्यास करते आणि कशा पद्धतीने ऑनलाईन सेशन्स घेतेस त्याबद्दल काय सांगशील?
2: मी आधी माझा अभ्यास पूर्ण करते रेगुलर आणि त्यानंतर मग रोज थोडा थोडा वेळ काढून याचा अभ्यास करते, लेक्चर बघते, मग त्याच्यावरचे तिथे प्रश्न पेढी म्हणजे क्वेश्चन बँक आहे त्यातले प्रश्न बघते आणि मग त्याचा रोज सराव करते.
0: आणि काही अडचणी असतील तर त्या कशा सॉल्व्ह होतात?
2: त्यात लेक्चर्स आहे ते लेक्चर्स बघितल्यावर
0: मग त्याच्या काही पॉइंट्स काढून ठेवते, नोट्स काढते, असे काही करतेस?
2: हो नोट्स काढते.
0: मग तू कधी असं ट्राय केलंय का की आपलं मराठीतलं एखादं वाक्य फ्रेंच मध्ये किंवा जर्मन मध्ये बोलायचा प्रयत्न केला, असं कधी काही केलं का?
2: हा केलेला आहे.
0: तुला काही आता आम्हाला बोलून दाखवायला आवडेल का?
2: सुप्रभातला गुटन मॉर्गेन बोलतात जर्मन मध्ये. हॅलो ला हॅलो.
0: तू स्वतःबद्दल सांगताना कसं सांगशील?
2: फ्रेंच मध्ये सांगू का?
0: हो चालेल ना.
2: जे मापेल प्रतीक्षा गोरक्ष थिट में आओ चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी. माय मेर नेम इज शोभा, माय फेर नेम इज गोरक्ष, माय आजा नेम इज जालिंदर श्रीकृष्ण मच्छिंद्र, माय आस्क नेम इज संकेत सार्थक शिवांश सात्विक.
0: छान, मस्त वाटलं, वेगळंच काहीतरी वाटलं ऐकत असताना.
2: फ्रेंच भाषा जरा वेगळी आहे, जर्मन जरा जरा इंग्लिश भाषेसारखीच आहे.
0: अच्छा, तू ही भाषा शिकत असताना घरच्यांना कधी काही असे भाषा बोलून दाखवली, मग कधी काही गंमत घडली का याच्यातून?
2: हा मी घरच्यांना पण कधी कधी बोलून दाखवली, शाळेत पण शिक्षकांना बोलून दाखवली. याला बाय बायला चूज बोलतात त्यावरून सगळे खूप हसत होते.
0: आणि तुला का काय वाटतं म्हणजे ही भाषा शिकल्याचा तुला पुढे काय फायदा होऊ शकतो?
2: आता दुसऱ्या देशात काम जॉब साठी गेल्यानंतर तिथं मला बोलायला ह्या भाषा बोलायला सोप्या जातील आणि हा कोर्स जर आपण नंतर करायला गेलो दुसरीकडे कुठं तर त्याच्यासाठी खूप फी लागते, इथं कमीत कमी फी मध्ये चांगलं म्हणजे चांगली भाषा शिकता येते.
0: अच्छा,
2: चांगल्या पद्धतीने शिकता येते. तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.
1: तर म्हणजे माझ्याकडून सांगायचं राहून गेलं की जे फ्लो आहे ज्या मुलांकडे कोर्स करण्यासाठी पैसेच नाहीये तर मग त्यांच्यासाठी फ्लोने एक युट्यूब चॅनल खोललेला आहे FL फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन नावाने. तर म्हणजे तिथं बिना परीक्षा देता बिना फी देता आपण त्याच्यावर शिकू शकतो, लेक्चर पाहू शकतो.
0: नक्कीच, तर तुला कुठल्या भाषेमध्ये तुझं इंट्रोडक्शन द्यायला आवडेल का सार्थक?
1: हो देऊ शकतो मी मॅडम जर्मन मध्ये.
0: हा दे ना.
1: जे मापेल सार्थक गोरक्ष थिट में दाची चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी, माय मेर नेम इज शोभा, माय पेर नेम इज गोरक्ष.
0: ओके,
1: आता मॅडम जे फ्रेंच आणि जर्मन आहे तर त्याच्यामध्ये थोडं थोडं सारखं जे आईला आपण मेर म्हणतो तर ते जर्मन आणि फ्रेंच मध्ये सारखंच म्हणत्या आणि आपण जे फ्रेंच म्हणजे वडिलांना पेर म्हणतो तर मग आपण ते सुद्धा सारखंच म्हणतो आणि नाव घेताना सुद्धा सारखंच राहत.
0: अच्छा, क्या बात आहे, खूपच छान. तुझ्या कमी वयात सुद्धा तुला इतकी छान समज आहे हे बघून खरंच खूप छान वाटलं. भविष्यात तुला काय बनण्याची इच्छा आहे किंवा काय व्हायचंय तुला?
2: मला IAS व्हायचंय, मला UPSC द्यायची आहे पण म्हटलं का या भाषांचा कोर्स पण करावा बघ. नाही म्हणजे जर संधी भेटली जर दुसऱ्या देशात जाऊन जॉब करण्याची तर हे पण करता येईल.
0: क्या बात आहे, वा खूपच छान. तुला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू लवकरात लवकर एक छान ऑफिसर व्हावीस अशा सदिच्छा देते. थँक्यू सो मच.
2: थँक्यू, तुम्ही मला बोलून दिलं त्याबद्दल थँक्यू.
0: धन्यवाद.
1: या ठिकाणी माझे पालक गोरक्ष थिट में आलेले आहेत त्यांचा थोडा प्रतिसाद घ्या.
0: बर नमस्कार सर.
3: नमस्कार, बोला मॅम.
0: तुमचे दोन्ही मुलं फॉरेन लँग्वेज शिकण्यामध्ये इतके छान प्रगती करतायत, तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय सर?
3: छान वाटतंय. कसं आहे, आता मातृभाषेबरोबर बाकीच्या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि ती संधी तुम्ही अवेलेबल करून दिली साठी तुमचे सुद्धा खूप धन्यवाद.
0: धन्यवाद सर. आपण सुद्धा एक उच्च शिक्षित आहात, आपण सुद्धा नाव कमवलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत, हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि पालकांचा ओढा दिसून येतोय फॉरेन लँग्वेज शिकण्याच्या बाबतीत, आपल्या पाल्यांनी चांगली भाषा शिकावी, वेगळी भाषा शिकावी यासाठी जो पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे, पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे, ते बघून खरंच खूप छान वाटतंय.
3: धन्यवाद सगळ्यांचे, आभार.
1: थँक्यू मॅडम.
0: येस, ऑल द व्हेरी बेस्ट दोघांनाही. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमचे इतके छान अनुभव आमच्या सगळ्या श्रोत्यांबरोबर शेअर केले, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
1: थँक्स. बोनजूर.
0: तर मंडळी, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आपण आताच ऐकलं की सार्थक आणि

अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।